श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शक 1948 अर्थात 28 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

0: आर एन पराडकर यांच्या स्वरात कवी सुधांशू यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आपण ऐकूया. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, तर स्वर आशा भोसले यांचा.

आशा भोसले यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंग रचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. सकाळचे 6:17 होत आहेत. कार्यक्रमाची सांगता संत रामदास स्वामी यांच्या अभंगरचनेनं. स्वर अजित कडकडे यांचा. संगीतकार विलासबुवा पाटील.

0: अजित कडकडे यांच्या स्वरात संत रामदास स्वामी यांची रचना आपण ऐकली. संगीत विलास बुवा पाटील यांचं होतं. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता ऐकूया विचारपुष्प. विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं.
1: श्रोते हो, या जीवनाचे प्रयोजन काय असा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. अर्थात खाणे पिणे, मौज करणे, विषय सुखांचा उपभोग घेणे, कीर्तिमान होणे, यशस्वी होणे म्हणजे जीवन असा अनेकांचा समज असतो. पण जीवनाचे हे प्रयोजन फार क्षणभंगूर आहे हे कधी ना कधी आपल्याला कळतेच, पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अशा ऐहिक क्षणभंगूर सुखाचीच आपल्याला चटक लागलेली असते. सुखासीन मनाला या विषयांचीच इतकी भुरळ पडते की तो या सुखप्राप्तीतच जीवनाचा अर्थ शोधतो. पण काळाने झडप घातली की मग हे सुख किती क्षणिक होते याची जाणीव होते, पण तोपर्यंत श्वास संपलेले असतात. यासाठीच संत महात्म्यांनी आत्मकल्याणाचा मार्ग सांगितला आहे. कबीरांनीही आपल्या दोह्यातून मानवाची आध्यात्मिक जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे हे जीवनाचे दाहक सत्य आहे. पण माणसाला या कटू सत्यापासून नेहमी पळायचे असते. त्यामुळे माणूस भौतिक सुखातच स्वतःला इतका गुरफटून घेतो की मृत्यूची आठवणच न राहावी. पण असे होत नाही. अशा खोट्या स्वप्नरंजनात रमलेल्या जीवास उद्देशून कबीर म्हणतात,

अर्थात मृत्यूसाठी हा संसार भोजनासारखा आहे. एका क्षणात तो अनेकांना गिळंकृत करतो. काही त्याच्या कराल जबड्यात आहेत तर काही त्याच्या कुशीत आहेत. त्यामुळे माणसाने काळाचं हे अस्तित्व नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. पण माणसाला याचा विसर पडतो. हे खरे तर आश्चर्यच आहे. मृत्यूचा नुसता विसरच पडतो असे नव्हे तर माणूस स्वतःलाच इतका मोठा समजतो आणि त्याचा हा स्वतःविषयीचा अहंकार वाढतच जातो. मी माझे हा अहंकार खरे तर त्याला संसारात अडकवून ठेवतो. तो स्वतःच्या कल्याणाचा विचार करू शकत नाही. म्हणून कबीर म्हणतात.

माणस, अर्थात पायातील बेडीप्रमाणे असलेल्या आणि विनाशाचे कारण बनणाऱ्या या अहंकाराला दूर ठेवले पाहिजे. त्यामुळेच माणसाला खरे तर हा मानवी जन्माचे मूल्य समजले पाहिजे. नरदेह हा दुर्लभ आहे, तो केवळ ऐहिक उपभोगात वाया घालवू नका, असा उपदेश करताना कबीर म्हणतात,

जाय. एवढेच नव्हे तर माणसाने या नरदेहाला सर्वस्व समजून त्याचे ऐहिक हित बघण्यापेक्षा या मनुष्य देहातील त्या अविनाशी चैतन्याचे अस्तित्व ओळखावे. कारण खरोखरच माणसाकडे वेळ खूप कमी आहे, नाहीतर क्षणात हा देह मातीत मिसळून जाईल, असा उपदेश करताना कबीर म्हणतात, नर

खेय। खरे तर या काळाचं स्वरूप कसे आहे कोणालाच माहीत नाही। कबीरांच्या मते मात्र केवळ मृत्यूच काळाचे रूप नाही, तर विषय वासना षडविकार ही काळाचीच रूपे आहेत। कारण या सर्व विकारांमुळेच तर माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो। मृत्यूने तर फक्त या देहाचा नाश होतो, पण वासनारूपी शरीराचे काय? ते पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकते ते या विकारांमुळेच। म्हणून खरी मुक्ती मिळवायची असेल तर या सर्वांपासून विरक्त होऊन कालातीत झाले पाहिजे। म्हणून कबीर म्हणतात, काल

0: विचार पुष्प यामध्ये आपण दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम ऐकला, दोहावली. संकलन, लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं. विचार पुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
2: संपर्क 87400304008.
4: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
4: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
5: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न.

0: मोदी जॅकेट
1: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो बुधवार पेठ मोहोळ
1: अरुण नरखेडकर अंगर
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.

0: इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग
1: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ सर्वात महत्त्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी
0: वायफाय आणि बसची सुविधा गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा
1: संपर्क 97 67 104 आणि 97 67 107 105
2: जाहीर निमंत्रण 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय. नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतकुळकी सर मोबाईल 72 190 99 55 98 90 948 348 388.
3: आता सोलापूर दिनांक.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
4: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
2: ऍडमिशनचं काम झालं.
4: आणि एवढी मोठी फी?
2: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
4: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
2: मोबाईल 90 96 222 325.
5: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यात CNG इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जिल्ह्यातील 701 ग्रामपंचायतींमधील सदस्य आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर. आणि सोलापुरात आजपासून महिलांच्या खो खो आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर जिल्ह्यात CNG इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत असं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं. जिल्ह्याला दररोज 120 मेट्रिक टन या इंधनाची आवश्यकता असून प्रत्यक्षात सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये 70 मेट्रिक टन उत्पादन होत आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन येत्या 15 दिवसात इंधन उत्पादनाची क्षमता वाढवण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील 701 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित गावांमध्ये 12 जूनला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 जुलै रोजी अंतिम आरक्षण रचना जाहीर करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. नवी दिल्ली इथं राज्यातील कांदा दराच्या प्रश्नावर काल महत्वाची बैठक पार पडली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात काही महत्वाच्या मागण्या मांडल्या. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ अर्थात NCCF या दोनही संस्थांनी कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून न करता ती शेतकऱ्यांकडून करावी, तसंच 2 ऐवजी 10 लाख टन कांद्याची खरेदी या दोनही संस्थांनी करावी, त्याचबरोबर 15.80 रुपये दर आणखीन वाढवावा अशा मागण्यांना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. येत्या 10 दिवसात केंद्र सरकार कांद्यासह

इतर शेतीपूरक प्रश्नांवर मोठा निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील विकास कामांना पर्यावरणाची जोड देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेनं एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या इमारतींची दुरुस्ती करताना संबंधित ठेकेदारांना त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे. अर्थ बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कमला एकादशी आणि अधिक महिना हा योगायोग जुळून आल्यानं काल पंढरपूर इथं असंख्य भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. या एकादशीचं औचित्य साधून पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्याला 1.5 टन फुलांची आकर्षक सजावट केली होती. सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे. मुख्य लेखा अधिकारी डॉ रत्नराज जवळेकर यांनी याबाबतचं परिपत्रक काल काढलं आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा महापौर विनायक कोंड्याल यांनी महाराष्ट्र दिनी केली होती. महागाई भत्त्याचा दर 44 वरून 47% इतका झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षांपूर्वी महिलांचं स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून महिलांना सक्षमीकरणाचे धडे दिले असं प्रतिपादन डॉ वैशनपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर यांनी केलं. सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ जयकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. कुलगुरू डॉ प्रकाश महानवर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूर जिल्ह्यात जानेवारीमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेच्या 3 अशा 18 उमेदवारांना पुढील 3 वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आला आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी ही कारवाई केली. या उमेदवारांनी नियमानुसार 30 दिवसांच्या आत निवडणुकीतील खर्चाचा हिशोब सादर केला नाही, तसंच यासंदर्भात दिलेलं स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीमुळे मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR ही मोहीम पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या काळात आषाढी वारी असल्यानं लाखो वारकरी गावांबाहेर असतील, ज्यामुळे त्यांची नावं वगळली जातील असं सपकाळ यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण खात्याच्या वतीनं ग्रामीण भागात रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी ही माहिती दिली. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अकलूज इथं वसतीगृह उभारण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोलापुरात 28 ते 30 मे दरम्यान महिला खो खो आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोनही स्पर्धेसाठी 8 संघांमधून 300 खेळाडू सहभागी होणार असून विजेत्यांना प्रथम 51,000, द्वितीय 31,000 तर तृतीयसाठी 15,000 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. महामंडळाचे अध्यक्ष जयवंत सलगर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. न्यू चंदीगढ इथं काल झालेल्या आयपीएलच्या इलिमिनेटर

0: च्या सामन्यात राजस्थान संघानं हैदराबाद संघाचा 47 धावांनी पराभव केला. वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर हे दोघे राजस्थानच्या विजयाचे शिल्पकार ठरले. वैभवनं 97 धावांची थरारक खेळी केली तर आर्चरनं महत्वाचे 3 बळी घेतले. राजस्थानच्या 244 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 196 धावांमध्ये संपुष्टात आला. या पराभवानं हैदराबादचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसरा क्वालिफायर सामना उद्या न्यू चंदीगड इथं गुजरात आणि राजस्थान यांच्यात होणार आहे. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. महापौर विनायक कोंड्याल आणि आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी काल शहरातील विकास कामांची पाहणी केली. पावसाळा लक्षात घेऊन शहरातील नाल्यांची साफसफाई करावी तसंच खोलीकरण करण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाला केली. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी काल शिक्षण विभागाला भेट दिली त्यावेळी अनेक कर्मचारी गैरहजर दिसून आले त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील तापमानात काल मोठी घट झाली. दिवसभरातील ढगाळ हवामान आणि मान्सून पूर्व वाऱ्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला. दरम्यान मान्सून केरळच्या उंबरठ्यावरच रेंगाळल्याचं वृत्त आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं कालचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 36.3, किमान 28. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यात सीएनजी इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जिल्ह्यातील 701 ग्रामपंचायतींमधील सदस्य आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर. आणि सोलापुरात आजपासून महिलांच्या खो खो आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आज संकलन केलं होतं पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी.
3: काय हो दवाखान्यात जातो म्हणालात आणि लगेच घरी आलात.
4: अगं उपचार झाले सुद्धा.
3: काय जादू वगैरे आहे का? काय
4: अगं एसटी स्टँड वर उतरलो समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो उपचार केले आणि घरी आलो.
3: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
5: मोबाईल 99217555544.
6: इवला सांकूर पोटी रुजावा आपल्या घरी पाळणा झुलावा.
7: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू.
8: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
7: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 19 00 8484861900. लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
8: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
9: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
10: लाहोटी साडी चाटीगंदी सोलापूर.
11: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
12: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
11: शिस्त संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
12: पत्ता MB

0: ब्राह्मण गुरुकुल लमन तांडा कामठी खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72 76 26 65 39।
1: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर।
4: आकाशवाणी सोलापूर, आता कृषी सल्ला।

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ मानला जातो. आपल्या भारत देशासारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये मार्च ते जून या कालावधीमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढतं. यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा जनावरांवर परिणाम होतो. यामुळे जनावरांचं चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यांचं दूध उत्पादन घटतं, जनावरांमध्ये श्वसनाचा दर वाढतो, जनावरांच्या शरीराचं तापमान वाढतं, त्यांची प्रजनन कार्यक्षमता यामुळे कमी होते, जनावरांना उष्माघात होण्याचा धोका देखील वाढतो, पाण्याची गरज जास्त वाढते आणि विशेषतः अधिक दूध उत्पादनक्षम गायी, म्हशी, वासरं आणि गर्भवती जनावरं ही या उष्णतेला जास्त संवेदनशील असतात. उन्हाळ्यामध्ये ताण कमी करण्यासाठी गोठ्याचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. त्यासाठी गोठा हा पूर्व पश्चिम दिशेला बांधलेला असावा. गोठ्याच्या छताला पांढरा रंग किंवा चुना लावला तर उष्णता कमी होते. गोठ्यामध्ये पुरेसं वायुविजन असावं. गोठ्यामध्ये एक्झॉस्ट फॅन किंवा कूलर वापरता येतात. गोठ्याच्या आजूबाजूला झाडं लावली पाहिजेत आणि दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्या गोठ्यामध्ये पाणी शिंपडलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाण्याची भरपूर गरज असते. पाणी हे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी सतत उपलब्ध करून द्यावं. दिवसातून 3 ते 4 वेळा त्यांना पाणी दिलं पाहिजे. पाण्याची टाकी नेहमी सावलीत ठेवावी. म्हशींना शक्य असल्यास पाण्यामध्ये बसण्याची व्यवस्था आपण तयार केली पाहिजे. जनावरांना देत असलेलं पाणी हे दूषित नसावं. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे जनावरांचा आहार कमी होतो. सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना आपण चारा द्यावा. हिरवा चारा या काळामध्ये अधिक प्रमाणात द्यावा. कॉन्सन्ट्रेटेड फीड संतुलित प्रमाणात दिलं पाहिजे. सोबतच खनिज मिश्रण आणि मीठ देखील द्यावं. पाणी, आहार हे जसं महत्वाचं आहे तसं उन्हाळ्यामध्ये त्यांचं आरोग्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे पशुवैद्यकीय काळजी घेणं आवश्यक आहे. जनावरांचं नियमित लसीकरण यासाठी करावं. बाह्य परजीवी म्हणजेच गोचिड, उवा यांचं नियंत्रण करावं. आपल्या जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा. जनावरांना खनिज मिश्रण आणि जीवनसत्व दिली तर जनावरांना आजारापासून लांब ठेवता येतं. अशा पद्धतीनं आपल्या पशुधनासाठी उन्हाळ्यामध्ये योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम.
2: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
3: श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत लिंबाच्या पिकाची नासधूस करणारं लिंबावरचं फुलपाखरू, लेमन बटरफ्लाय किंवा याला सिट्रस कॅटरपिलर असं सुद्धा म्हणतात. ही लिंबावरची आळी, फुलपाखरू भारत, जपान, आफ्रिका, तैवान या सगळ्या देशांमध्ये आढळून येतो. मोठं वाढलेलं फुलपाखरू 2.8 सेंटीमीटर इतकं लांब असतं आणि याच फुलपाखरानं पंख पसरले तर ते 9.4 सेंटीमीटर होतं. आता यांचा रंग कसा? तर फिकट काळा किंवा पिवळ्या रंगात असतो. याला स्वॅलो टेल फुलपाखरू असं सुद्धा म्हणतात. यांच्यातली मादी 75 ते 200 इतकी फिकट अंडी घालते. 2 ते 5 दिवसात पानाखाली किंवा जाड फांद्यांच्या खाली

0: चार दिवसात अंड्यातून चॉकलेटी आळ्या म्हणजेच कॅटरपिलर बाहेर येतात. उन्हाळा ऋतूमध्ये 14 दिवसात तर हिवाळ्यात 28 दिवसात आळीचं प्युपा म्हणजेच कोशात रूपांतर होतं. मग पुढे कोश 8 ते 9 दिवसात प्रौढ होतो आणि त्याचं प्रौढ नर किंवा मादीमध्ये रूपांतर होतं. या आळ्या कोवळ्या फांद्या खातात. या आळीची जर प्रचंड लागण झाली तर यामुळे पानझड होते. लिंबाचं झाड विचित्र असं निष्पर्ण दिसायला लागतं. ते झाड अर्थातच फळं देण्याची त्याची क्षमता गमावून बसतं. या आळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पायरेथ्रॉइड, डेल्टामेथ्रिन एंडोसफ्लान, कार्बारिल डायक्लोरवोस ही रासायनिक कीटकनाशकं अत्यंत प्रभावी ठरतात. आफ्रिकेतलं पॅपिलिओ अँटीमॅचस हे जायंट स्वालोटेल जगातलं सगळ्यात विषारी फुलपाखरू आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात कार्डियाक स्टिरॉइड्स विषारी पदार्थ असतो. आपल्या इथे आढळणारं स्वॅलोटेल फुलपाखरू हे विषारी नाही, पण ते विशेष ग्रंथी सिक्रीट करतं ज्यातून दुर्गंध तयार होतो. पण त्याच्याकडे एक विशेष ग्रंथी आहे ज्यातून दुर्गंधी रसायन बाहेर पडतं.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम आपण ऐकला.
3: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
4: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
5: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबाद शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबाद शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
6: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
7: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
6: मोबाईल 93-72-707-100.

0: त्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
4: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
5: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
4: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
5: अय्या खरंच?
4: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
6: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर.

0: मोबाईल 98 22 79 85 38।
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर।
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22। कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही।
3: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया।
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
3: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर।
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
5: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
5: तुझे दागिने त्यांच्याकडूनच आणले?
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
7: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
8: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
7: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
8: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 26 65 39।
7: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये। कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात। अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप बुरटे यांचं
8: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर।
7: मोबाईल 7083069496।
8: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स,
7: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
8: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
7: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
8: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99 22 111 725।
7: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
8: लग्नसराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
7: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
8: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
7: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
10: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये,
11: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
0: अरे गणपा, परवा परवा पात्र तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पळ लागलंस की?
12: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
13: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांचा

0: साठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 9372144434.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77192922555.
0: प्रवेश प्रवेश प्रवेश.
3: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू.
4: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
0: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
3: ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणं सुरू.
0: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
3: मोबाईल 8608533499 किंवा 72190063953.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र FM बँड 103.4 MHz वर. सकाळचे 7:01 झाली आहेत. आता जाहिरातींच्या प्रसारणानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
7: चलो निकले गए.
8: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
7: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
9: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: एक गाणं गुणगुणण्यासाठी यामध्ये आज आपण हमराही या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया. मुबारक बेगम आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: एक गाणं गुणगुणण्यासाठी यामध्ये आज आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेला हमराही या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं, मुबारक बेगम आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. आणि एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोत्यो, आज रात्री 9 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिकेमध्ये अहिल्याबाईंचं महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण कार्य याविषयी प्राध्यापक डॉ तेजस्विनी कांबळे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत आज रात्री 9 वाजता. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री

श्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरते सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्ष ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल.

0: नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मिले सुरु
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद झाली आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
1: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क: 94218 760 55।
6: श्रोतेहोत, आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन।
7: श्रोतेहोत, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून। वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। लेखक: रजनीश जोशी। सादर करते: डॉक्टर सोमेश्वर पाटील। श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी, आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः LCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार होतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतलं, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे, तर ती नेमकी आपण कशी करता आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सध्याची जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे,

आपण वेगवेगळ्या शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो. विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम लोक घडावेत.

0: वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात. एनडीआरएफ एसडीआरएफ मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल, या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतंय. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्यादृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे. झिरो टॉलरन्स म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईबीसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेगवेगळे इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं आणि त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतं, तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉ भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद

साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदारे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रानं तो कार्यक्रम सहक्षेपित केला. आता आशा भोसले यांनी गायलेलं जयंत मराठे यांचं गीत ऐकूया, यशवंत देव यांचं संगीत.

आशा भोसले यांच्या स्वरात जयंत मराठे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद झाली आहेत.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार गौरीताई।
5: नमस्कार
4: गौरीताई। अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
5: नक्की। साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो। यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो।
4: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
5: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो।
4: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
5: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात।
4: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com। गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
5: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण

0: तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता आणखी एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
6: अजून एक 2-3 महत्वाची कारण आहेत. एक मधुमेह राहिलाय, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना ओकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काहीही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बायप्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे. मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीची असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणं येत असतील आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिलात तर सप्रेस होईल फक्त. म्हणजे बायप्रोडक्ट तयार झालंय, पित्त तयार झाले, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, तर न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटॅसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करते की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं आणि भविष्यात पुढे जाऊन ह्या आम्लपित्तामुळे रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालवायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तात होणारा रक्तस्राव आपल्या डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
5: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो, म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेकनंतर.
7: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 9822561699.
5: तर आम्लपित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
6: जसं मी आता मागाशी

0: सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू म्हणजे जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
1: अच्छा,
0: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे. डोळ्यातला जो अॅक्वियस ह्युमर आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठा लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं एवढं त्याचं स्वरूप असताना पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेल्या असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढतंय, तर ते ओपन अँगल ग्लॉकोमा आहे की क्लोज अँगल ग्लॉकोमा आहे, त्याचं कारण काय, तसं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जिरलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच पण अंधत्वी टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणामही आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारण जाणून घेऊया एका ब्रेकनंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: डॉक्टर, अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी मागाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांनाही माहिती झालंय मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
0: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसांना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा आणि मूत्रशर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा आणि मूत्रशर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो. याचं कारण मधुमेह हा मुळात विकार तसा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा आणि मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली पण 8-10 वर्ष होऊन गेली असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात तो परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदा नंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय असताच कामाने. तो रक्तस्राव पुन्हा उद्भवू नये डोळ्यात, म्हणजे जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर ऍब्झॉर्ब होईलच, कोणत्याही पॅथीनं ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो. खरं तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला हे आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: घरगुती ट्रीटमेंट करू
0: शकतो आपण. ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्याचा रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायमस्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्यांची क्रियाकल्प करावी लागतात. कारण रक्तस्रावहून जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्रावहून पडद्यावरती परिणाम झाला असेल तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर

0: शुद्धी म्हणजे वमन विरेचन बसती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोवेष्टन शिरोधारापासून ते पादाभंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातनं आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की मिळू शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहेत. तर गेल्या तीन भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेतली.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
1: पुढच्या भागात एका नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.

0: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमासंबंधी.
1: श्रोतेह, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात. ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर. हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर. आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: आमच्या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आपण ऐकलं. आता एक बालगीत ऐकूया, साधना सरगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

शांता शेळके यांचं बालगीत आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8 वाजता आता समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
1: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत, अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 86 86 1900 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर।
3: शिदोरी संस्कारांची ज्योती, निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
4: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
2: शिंगवी ज्वेलर्स। लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
7: आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
8: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
9: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।
10: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
11: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
10: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
11: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
10: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत।
9: श्रोते हो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील, त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक। मोडक साहेब नमस्कार।
12: नमस्कार
9: सर। अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा।
12: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतं पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो। तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून। साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं म्हणजे थोडस आवाक्यात। त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650 ते 700 ग्रॅम पर्यंत येतं। आताच्या काळात सेट

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ

0: प्रकारचे फॅशन निघाली.
1: अच्छा.
0: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे सात वस्तूंचा सेट साधारणपणे 1200 ते 1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6 ते 8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅमपासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4 ते 4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत.
1: पण
0: माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
1: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
0: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी पगाशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचा म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा.
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की,
0: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकार आहेत तुमच्याकडे.
0: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे. म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरेस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आता शंकर महादेवन आणि हरिहरन यांनी गायलेलं गीत ऐकूया, संगीत केदार भागवत यांचं.

शंकर महादेवन आणि हरिहरन यांनी गायलेलं डॉक्टर दा अ भागवत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत केदार भागवत यांचं होतं. श्रोते, आज सकाळी 8:40 काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. तर 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम, 9:20 क्रमशः अभिवाचन. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधते

वर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि आठव्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या.

आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती नदी सुधार प्रकल्प रस्ते आणि बंदरांचा विकास सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे.

0: कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 103.4 MHz. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. 28 मे 1883 साली त्यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण।

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्वाचे राजकारणी, हिंदू संघटक आणि हिंदुत्वाचं एक विशिष्ट तत्वज्ञान मांडणारे तत्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार आणि जातीभेदाचा तिरस्कार करणारे समाज सुधारक, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळीचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला होते। श्रोतेहो, सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते। वक्तृत्व, काव्यरचना यावर त्यांचं प्रभुत्व होतं। जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीनं चालवत। त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका आणि स्वतंत्रतेचं स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात। आता सुधीर फडके यांनी गायलेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचीच रचना ऐकूया।

सुधीर फडके यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, सावरकर यांच्या जीवनाचे दोन भाग पडतात, अंदमानाहून सुटकेच्या आधीचं जीवन आणि सुटकेनंतरचं जीवन. पहिल्या भागामध्ये आक्रमक क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान सावरकर, धगधगत लेखन करणारे सावरकर असं त्यांचं रूप आपल्याला दिसतं. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागामध्ये समाज सुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे आणि श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते.

ते सावरकर विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ आणि विचारवंत सावरकर अशा अनेक स्वरूपामध्ये ते समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केलं. 1927 सावरकरांनी उशाप हे पहिलं नाटक लिहिलं. ते नाटक नाट्यकला प्रसारक मंडळानं रंगभूमीवर आणलं. मग सावरकरांनी संन्यस्त खडक हे नाटक लिहिलं आणि त्या नाटकातलं शतजन्म शोधताना हे पद अंगावर अगदी रोमांच उभं करतं. हे नाटक बळवंत नाटक मंडळानं 1932 सादर केलेलं होतं. आता याच नाटकातलं पद ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

सन्यस्त खडक या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं पद आपण ऐकलं. श्रोते हो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती, त्यांना विनम्र अभिवादन. आणि आता मराठी गाण्याच्या कार्यक्रमाची सांगता लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याच गीतानं.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना आपण ऐकली. संगीत मधुकर गोळवलकर यांचं होतं.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
4: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
5: पत्ता: MD चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-26-65-39.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
7: आता ऐकूया सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
8: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
9: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
10: गोट्या, ऊट, सूर्य कासरा बरोबर आलाय का?
11: बाबा झोपू दे ना.
10: काय करायचं याला?
11: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
10: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, TV बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
9: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
10: मग काय करू?
9: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
10: काय सांगताय?
9: अहो हो,
8: TV मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
9: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
12: नमस्कार
9: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
12: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
9: अगदी.
12: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते. आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
9: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
12: TV, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
9: अरे वा, हे नक्कीच.

0: कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
1: आमच्या शाळेत पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
0: अगदी अगदी बरोबर आहे.
1: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
0: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
1: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांनी इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
0: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
0: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: श्रोते हो, आज उद्योग महर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांचा आहे जन्मदिन। शेती आणि नोकरी या व्यतिरिक्त काही वेगळं उपजीविकेचं साधन असू शकतं आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विचार करणंही ज्या काळात धाडसाचं होतं त्या काळात शंतनुरावांनी लोखंडी नांगर निर्माण करून विकण्याच्या कामाला सुरुवात केली होती। त्यानंतर शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते ऊसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंत, साखर निर्मितीचं यंत्र, लेथ मशीन्स ते ऑइल इंजिन्सपर्यंत, हॉस्पिटलमध्ये विशिष्ट फर्निचरपासून हॉटेल उद्योगामध्ये आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्सपासून अनेक उत्पादनं त्यांनी निर्माण केली। श्रोते हो, त्या त्या क्षेत्राचं, क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं कल्याणच त्यामुळे झालं। त्या काळात मराठी माणसानं समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला या क्षेत्रात प्रगती साधलेली होती, मात्र मूळ मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रात आघाडी घेऊन नाव कमवलं आहे असं उदाहरण मात्र अस्तित्वात नव्हतं। पण शंतनुरावांनी ही पोकळी भरून काढली।

आणि केवळ भरून काढली असं नाही तर त्यांनी उद्योग विकास साधत महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर ठळक केलं। तर उद्योग महर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांचा आज जन्मदिन, त्यांना विनम्र आदरांजली।

0: सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत उमस पडेल तर या चित्रपटातलं आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचंच होतं. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 9:15 वाजले आहेत.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: आता ऐकूया

0: खमंग रुजगर हा कार्यक्रम
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
4: खमंग रुचकर।
5: श्रोते हो नमस्कार, खमंग रुचकरच्या आजच्या भागामध्ये मी अश्विनी
6: आणि मी रेखा
5: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। रेखा, खूप दिवसांनी तुझी भेट झालेली आहे आणि खूप अगदी वेळेला आलीस बरं
6: का
5: तू।
6: का ग?
5: अगं माझ्याकडे लाल भोपळा आहे आणि त्याचे घारगे करून झालेत आता माझे, पण मग लाल भोपळ्याचा काही छानसा पदार्थ करता येईल का हे तुला मी फोन करून विचारणारच होते।
6: पण आज आपली नेमकी भेटच झाली नाही का,
5: त्यामुळे मला सांग ना खरंच लाल भोपळ्याचं काही वेगळं छान करता येईल का ग?
6: अश्विनी, तुझ्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे आहे बरं का,
5: नेहमीसारखं।
6: हो, नेहमीप्रमाणेच। कारण या लाल भोपळ्याचं आपल्याला छानपैकी गोड थालपीठ लावता येईल।
5: अरे वा, गोडाचे थालपीठ, मस्त।
6: आपण थालपीठ नेहमीच तिखट बनवतो ना,
5: बरोबर,
6: पण आज या लाल भोपळ्याचे गोड थालपीठ आपण कसे करायचे पण पाहूयात।
5: अगदी।
6: तर या लाल भोपळ्याचं थालपीठ करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि अश्विनी तू लिहून घे। तर आपल्याला लागणारं साहित्य असेल 2 वाट्या लाल भोपळ्याचा केस,
5: ओके,
6: 1 वाटी गूळ आणि कणिक, तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे, मीठ, तेल आणि 1/2 चमचा सोडा आपल्याला लागणार आहे।
5: ओके,
6: अगदी मोजकाचं साहित्य। पुन्हा एकदा सांग बरं साहित्य।
5: हे बघ, आपल्याला लाल भोपळ्याचा जो केस आहे तो 2 वाट्या लागणार आहे, बरोबर, आणि त्यानंतर 1 वाटी गूळ लागणार आहे, थोडस तांदळाचं पीठ मीठ चवीसाठी, थोडस तेल, कणिक लागणार आहे आणि 1/2 चमचा सोडा लागणार।
6: अगदी बरोबर आहे। आता हे थालपीठ बनवायचे कसे,
5: हो, रेसिपी
6: पण जाणून घेऊयात। आपण भोपळ्याचे केस बनवून घेणार आणि ज्यामध्ये आपण गूळ शिजवून घेणार आहोत।
5: बर, एकत्र
6: एकत्र आणि चांगलं शिजल्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, थोडस तेल आणि थोडस तांदळाचं पीठ आपण घालणार आहोत आणि सोडा घालून त्याच्यामध्ये छानपैकी हे सगळं कालवून घ्यायचंय आणि थोडस आपल्याला हे पीठ झाकून भिजत ठेवायचंय।
5: बरोबर।
6: आणि नंतर गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मावेल इतकीच आपल्याला कणिक घालायचे
5: आणि त्यात कणिक घालत भिजवत भिजवत आपल्याला पुढे जायचंय, बरोबर। ओके,
6: अगदी। आणि पीठ मळून झाल्यानंतर भाजणीच्या थालपीठाप्रमाणे आपल्याला थालपीठ लावून घ्यायचं।
5: अरे पा, म्हणजे ही थोडीशी कणिक जी आहे ना रेखा, आपल्याला घारग्यासारखी नाही चालणार, नाही का?
6: नाही, आपण नेहमी थालपीठ जशी बनवशी
5: सैल सर,
6: थोडीशी सैल सर, पण जास्त घट्टही नाही आणि जास्तही सैल सर नाही, आपल्याला थालपीठ लावता येतील असं आपल्याला पीठ करून घ्यायचं।
5: अगदी छान रुचकर लागणार आहे बरं का हे गोडाचं थालीपीठ।
6: आणि अश्विनी, आजची टिप पण याच बरोबर मी तुला सांगते।
5: अरे वा।
6: आणि हे गोडाचे थालपीठ असल्यामुळे आपल्याला जास्त हाय फ्लेमवर हे भाजायचं नाहीये, अगदी मंद आचेवर आपल्याला हे थालपीठ
5: बरोबर
6: भाजून घ्यायचं।
5: त्याच्यामध्ये गूळ आहे नाही का, त्यामुळे मोठ्या आचेवरती हे थालपीठ लावून चालणार नाहीये। बरं बरं, छान टिप पण तू सांगितलीस, त्यामुळं माझे हे गोडाचे लाल भोपळ्याचे थालपीठ जे मी करणार आहे ते छान होतील नाही का।
6: आणि त्याचबरोबर आणखीन एक थोडासा जर आपण पदार्थ बदलला तर थालपीठ सुद्धा बदलतील। आता आपण आजच्या रेसिपीमध्ये आपण लाल भोपळा वापरलेला आहे, आपण लाल भोपळ्याच्या ऐवजी काकडीचा किंवा गाजराचा केस सुद्धा आपण वापरू शकतो।
5: वा, छानच, म्हणजे वेगळी 2 थालपीठ पण तू सांगितलेली आहेस, 2 रेसिपी। वा, मस्त, म्हणजे आज एक नाही तर 3 प्रकार तू शिकवलेत थालपीठाचे।
6: येस, मग अश्विनी नक्कीच ट्राय कर बरं का।
5: नक्कीच। आणि आज तू हा जो बोनस दिलाय तो बोनस घेऊन आज आपण या आजच्या भागातून आपल्या मैत्रिणींची रजा घेऊयात
6: आणि पुन्हा भेटूयात उद्याच्या अंकामध्ये एका नवीन पदार्थासह। तोपर्यंत मी रेखा
5: आणि मी अश्विनी
6: आपला निरोप घेतोय।
4: नमस्कार। सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध

0: प्लीज साठी गल्ली सोलापूर।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
2: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला।
3: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कला परंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।
2: आमच्या कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आपण ऐकलं, आता क्रमशः अभिवाचन।

पाऊस नुसता आडवा तिडवा कोसळत होता. सोबतीला चावर बोचर ओलसर वारं अंगात आल्यासारखं. दुपारचे चारच वाजले होते तरी अंधारून आलं होतं. आणि एवढ्या पावसात देऊसकरांच्या बंगल्याशी रिक्षा थांबली. सुनूनं खिडकी उघडून पाहिलं तो पावसाची सर एकदम आत आली. टोकदार ओल्या थेंबांचा मारा सपासप चेहऱ्यावर बसला. काही दिसलंच नाही. सुनू मग व्हरांड्यात आली. व्हरांडाही भिजलाच होता. उभं राहवत नव्हतं. आष्टीचे अंबादास पंत कुलकर्णी रिक्षातनं उतरले. बरोबर कुणीतरी बाई. कधीतरी पाहिल्यासारखं वाटलं. ओल्या बेभान वाऱ्याच्या माऱ्यानं अंबादास पंतांच्या हातातली छत्री उलटी होऊन मागच्या मागच पडली. सुनूला एकदम हसायलाच आलं आणि ती बाईही हसली. हातातली पेटी तिनं नीट सावरून धरली. या ना आत, सुनू म्हणाली आणि आईला सांगायला आत गेली. रिक्षातून येईपर्यंत दोघही चांगले चिंब भिजले होते. त्या बाईनं दोन्ही हात अंगाशी लपेटून घेतले होते. तिची साडी कपडे अंगाला चिकटले होते. ती थंडीनं थरथर कापत होती. जान्हवीबाई बाहेर आल्या. अरे एवढ्या पावसाचे अंबादास पंत? निघालो होतो तेव्हा नव्हता पाऊस. रस्त्यात मात्र पुरं झोडपून काढलं बेट्यानं. काही विशेष? हा म्हटलं तर विशेषच. हिला घेऊन आलो होतो. अंबादास पंतांनी गायत्रीला खुणावलं. गायत्री पुढं झाली. जान्हवीबाईना नमस्कार करायला वाकली पण त्यांनी तिला वर उठवलं. असू दे तुम्ही भिजला आहात, कपडे बदला, कॉफी घ्या, मग बोलू सावकाश. सुनू काकूला कॉफी करायला सांग. अंबादास पंत कपडे बदलायला गेले तरी गायत्री तशीच उभी होती. का ग? जान्हवीबाईनी तिला विचारलं. काही नाही. अगं ओले कपडे अंगावर वाळवू नयेत. पेटीचा तळ त्याला मोठी चीर होती. कपडे ओलेच झाले असणार. पण असू देत, मला सवय आहे, वाळतील आत्ता. जान्हवीबाईंच्या कपाळावर बारी काठी पडली. सुनू हिला कमलची साडी विडी दे. चला, सुनू म्हणाली आणि पुढे झाली. गायत्री मागून जात होती. जान्हवीबाईंनी सुनूला थांबवलं. हळूच सांगितलं, सुनू कमलला सांग फक्त साडी आणि ब्लाऊज तेवढा दे, परकर बिरकर नको. पण सुनूनं आईचं ऐकलं नाही. गायत्रीचे सगळे कपडे ओले चिंब झाले होते. कॉफी घेतल्यावर अंबादास म्हणाले,

गायत्रीला मुद्दाम घेऊन आलोय. नाना म्हणजे गेला, अक्काही गेल्या. एकटी तरुण मुलगी, हिच्या सासरची माणसं तर हिला घेऊन जाण्याचं नाव काढत नाहीत. तुमच्या एवढ्या मोठ्या घरात ती जड नाहीये. तुमच्या गडी माणसात सुद्धा ही सहज खपून जाईल. कुठलाही कोपरा हिला द्या, उरलेलं शिळं सुद्धा चालेल. लहान वहिनींची, सुन्नूबाईंची उतरलेली लुगडी नेसेल. पण जान्हवीबाई एकदम हो नाही म्हणाल्या. एकदम निर्णय कसा घेऊ? हे गावी नाही आहेत, त्यांना घरी येऊ देत. आमची कमल काय म्हणते ते बघते. आमचे दीरही गावात आहेत, त्यांनाही विचारते. एकदम निर्णय नकाच घेऊ तुम्ही. मी थांबतो, वकील साहेबांना येऊ देत. तुम्ही घरातही विचारा. अहो, मुंज्यांचं घर तुम्हाला परकं नाही. तुमचे त्यांचे ऋणानुबंध असले पाहिजेत, नाहीतर मला तुम्हाला विचारावं असं वाटलंच नसतं. देऊसकरांची शीख सुद्धा साडणार नाही हिच्यानं. मॅट्रिक आहे, वाटलं तर तिला शिकवा, नोकरीला लावा. तुमच्या घराचं छप्पर हवं बस. मीच ठेवून घेतलं असतं, पण आमचंच पांघरून फाटकं. अंबादास पंतांचं बोलणं मध्येच तोडून तुटकपणे बाई म्हणाल्या, मी बोलते यांच्याशी, मग बघू. आणि त्या तिथून उठूनच गेल्या. गायत्री एकटी खिडकीपाशी उभी होती, बाहेर पावसाकडे एकटक बघत. पाऊस थोडा कमी झाला होता. कमलबेनी तिच्याजवळ आल्या, हसल्या. आता थंडी नाही ना वाजत? नाही, पण आज चल इथं गार वारं आहे. वाऱ्यानं खिडक्या थडा थडा एकावर एक आपटल्या. कमलबेनी खिडकी बंद करायला आत गेल्या, पण गायत्री म्हणाली, असू दे वेनी, मी करते. गायत्रीनं खिडकी लावली. कुंडीत लावलेलं मनी प्लॅन्ट पावसाच्या माऱ्यानं निश्चित झालं होतं. त्याला सरळ केलं आणि ती कमलवेणींच्याकडे बघून हसली. तू आता इथंच राहायची आहेस ना? ते अजून ठरायचे. अगं, ते ठरल्यासारखंच आहे. जेवण झाल्यावर सुन्नू गायत्रीला म्हणाली, चलतेस, आपण वर गप्पा करूया. वर नको अगं, इथंच बसू बोलत. मी तर तुला तूच म्हणून टाकलं, चालेल? सुन्नूनं बोलणं सुरू ठेवलं. आवडेल मला, त्यांना आपलेपणा वाटतो. तू आमच्या कमला काकू एवढीच तर वाटतेस. काकूला अगो मी तूच म्हणते. गायत्री नुसती हसली. तू किती वर्षांची आहेस? 25. ए, तुला राग आला का ग? कसला? वय विचारलं म्हणून. छे छे, आई म्हणते कुणाला तोंडावर वय विचारू नये. असं काही नाही अग. माझं नाव सुवर्णा, पण सकळी ना मला सुन्नूच म्हणतात. माझा मोठा भाऊ प्रसाद कोरव्याला इंजिनियर आहे. आमच्या कॉलेजमध्ये. बोलता बोलता सुन्नू थांबली. ए, पण मी माझ्याबद्दलच बडबडतीये, तू तुझ्याबद्दल सांग ना. माझ्याबद्दल तर सांगण्यासारखं काहीच नाही, गायत्री संथपणे म्हणाली. इतक्या कोरडेपणाने ती म्हणाली की मग सुन्नूनं पुढं काही विचारलंच नाही. तिच्याकडे पाहिलं. काळी, उंच, शिडशिडीत रोड इतकी की हाताच्या शिरा दिसत होत्या. मघा लक्षात आलं नव्हतं, पण तोंडावर देवीचे व्रण होते. केस मात्र चांगले लांब सडक होते. आणि डोळे गायीच्या डोळ्यांसारखे मोठे आणि शांत, संथ. गळ्यात काळी पोत. सुनू, गप्पा पुरे, जान्हवीबाईने आवाज दिला. आणि सुनूच्याही आधी गायत्री आत गेली. काय ग, तू अंथराय पांघरायला काही आणलंस की नाही? आणलंय, पण ओलं झालंय. आजचा दिवस. गायत्री ओशाळी होऊन म्हणाली, अगं आम्ही जेवाय खायला घालू शकतो, अंथरून पांघरून स्वतःचं स्वतः आणावं. गायत्री काही बोलली नाही. तू इथं खाली पाळण्यावर झोप, आमच्या स्वयंपाकीन बाई इथंच झोपतात, गडी माणसंही आहेत इथं. तसं एकटं वाटणार नाही तुला. बर, खाली मान घालून गायत्री म्हणाली. जान्हवीबाई वर जायला निघालेल्या पुन्हा थांबल्या. काय ग, झोपशील ना इथं? जान्हवीबाईनी थोडं जिव्हाळ्यानंच विचारलं. झोपेन ना वहिनी, मला सवय आहे सगळ्या गोष्टींची. दादासाहेब आले आणि जान्हवीबाईनी त्यांच्या कानावर फक्त घातलं. सगळं ठरल्यासारखंच त्या म्हणाल्या.

अहो, नाना मुंजेंची गायत्री आली. अंबादास पंत घेऊन आलेत, इथंच राहील. जान्हवीबाई थोड्या थांबल्या आणि दादासाहेब बोलायच्या आत म्हणाल्या, आष्टीला आता आपलं घर नाही, तिथे तरुण मुलगी एकटी कशी ठेवायची? तिच्या सासरची माणसं बरीच आहेत, नाना गेल्यावर सुद्धा ढुंकून नाही बघितलं. अगं, तू निर्णय घेतलायस ना? पण जान्हवी

0: अगं, अशा गोष्टी कधी जरबेनं होतात का? मग कशानं? त्याला निराळ्या तऱ्हेनं टॅकल केलं पाहिजे. खरं म्हणजे कमलच हे करू शकते. कमल? कमल वहिनीबद्दलच्या अगदी अविश्वासानं जान्हवीबाई म्हणाल्या. दादासाहेब थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. मग अंबादास पंतांना हो म्हणून सांगते. दादासाहेबांनी मान हलवली. सांगू ना. अगं, माझी काहीच हरकत नाही. गायत्री तशी फार गरीब मुलगी आहे. दुसऱ्या दिवशी अंबादास पंतांनी जायची तयारी केली. निघताना गायत्रीला म्हणाले, मी चलतो मग. गायत्रीनं फक्त मान हलवली. तुला चांगला आसरा बघून दिला, याहून जास्त मी काय करू शकत होतो? काही अडचण येणार नाहीच, पण आली तर मला कळव. हो, गायत्री म्हणाली. पण तिचं अंबादास पंतांच्याकडे लक्ष नव्हतं. ती दूर कुठेतरी पाहत होती. अंबादास पंतांची रिक्षा सुरू झाली. गायत्री आत आली. सुन्नूनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. गायत्री, अगं अंबादास पंत गेले तरी आम्ही आहोत ना. हो सुन्नू, तुम्ही सगळे आहात. तुला वाईट वाटलं ना? छे ग, वाईट काय वाटायचं त्यात?
1: दोन दिवस काय बेफाम पाऊस होता ग, आता कसं बरं वाटतं ना.
0: सुन्नूला बोलावंसं वाटत होतं, पण गायत्री बोलतच नव्हती. रात्री 12-12 नंतर केव्हा तरी विश्वास आला. दारावर थापा पडल्या. दार उघडेपर्यंत विश्वासनं दारावरचा हातच काढला नाही. गडी माणसं, स्वयंपाकिणबाई सगळी झोपली होती. नेमकं दार उघडलं ते गायत्रीनंच. विश्वास पिऊन तर्र होता. त्याला वाटलं नेहमीसारखी कमलच.
2: तू वाट बघत होतीस? एकदा सांगितलं ना वाट बघायची नाही म्हणून. बाहेर गेलो की मी मेलो, एवढंच. समजलीस?
0: विश्वास गायत्रीलाच कमल समजला. गायत्री काहीच बोलली नाही. त्याचाही विश्वासला रागला.
2: जेवायची थांबली असशील,
0: विश्वास गुरगुरत म्हणाला. विश्वासचा झोक जात होता. तो धड उभाही राहू शकत नव्हता. गायत्री भीतीनं थरथर कापायला लागली. बाजूला स्वयंपाकिणबाई गाढ झोपल्या होत्या. कुणाचीही चाहूल नव्हती. गायत्रीनं धैर्य एकवटलं आणि धीर करून म्हणाली, मी गायत्री.
2: कोण कोण गायत्री?
0: गायत्रीने उत्तर दिलं नाही. ती बाजूच्या नीरव अंधारामध्ये सोबतीसाठी पाहू लागली.
2: म्हणजे तू कमल नाहीस?
0: नाही.
2: मग ती कुठे?
0: माडीवर आहेत. झोकांड्या खात विश्वास वर गेला. गायत्रीनं निश्वास टाकला. घड्याळ्यात 2 ठोके पडले होते, तरी गायत्री जागीच. सकाळी जान्हवीबाईंनी विचारलं, जरा जिव्हाळ्यानंच,
2: गायत्री, अगं रात्री झोप नीट लागली नाही का?
0: लागली ना.
2: नवीन जागा आणि अंबादास पंतही गेलेत.
0: तसं काही नाही वहिनी,
2: लवकर झोप आली नाही, पण एकदा आली आणि मग उठलेच नाही.
0: आणि जान्हवीबाईंनी एकदम विचारलं,
2: काल विश्वास आला तेव्हा तू जागीच होतीस का ग?
0: हो.
2: दार कोणी उघडलं?
0: मीच. जागी होते मी.
2: काय म्हणाला ग तो?
0: मला कमलवहिनी समजून बोलले.
2: मग?
0: मी त्यांना सांगितलं की मी गायत्री आहे.
2: मग?
0: मग त्यांनी विचारलं कमल कुठे. वर आहे म्हटल्यावर वर गेले.
2: बस इतकंच?
0: हो इतकंच. हो आणखीन काय असणार आहे?
2: नाही, इतकंच बोलला का असं म्हणत होते.
0: हो.
2: पिऊन असेल ना?
0: हो, अगदी तर्र होते.
2: हे बघ गायत्री, तू विश्वासला दार उघडत जाऊ नकोस. कुणीही उघडेल. मला माहीत नव्हतं.
0: गायत्री खाली मान घालून म्हणाली,
2: ते मला ठाऊक आहे.
0: जान्हवीबाईंचा स्वर नकळत कठोर झाला. गणेश चतुर्थीला प्रसाद आला. त्यानं गायत्रीला पाहिलं आणि आईला विचारलं,
2: आई, आष्टीच्या नाना मुंजांची मुलगी गायत्री ना, तू पूर्वी पाहिलंयस? इथं राहणार आहे ती?
0: हो का रे? दुपारी प्रसादचे मित्र आले होते. प्रसादनं खोलीतून मोठ्यांदा आवाज दिला,
2: गायत्री.
0: जान्हवीबाई आणि कमलबाईंनी चतुर्थीचे मोदक करण्यात गुंतल्या होत्या.

पण प्रसादची हाक जान्हवीबाईंना आवडली नाही. त्यांच्या कपाळावर आठी पडली. गायत्री प्रसादच्या खोलीत गेली. काय, 5-6 कप चहा करून आण. गायत्री वळली. थांब. सुटकेसमधून मळक्या कपड्यांचा ढीक काढून गायत्रीला त्यांनी दिला. हे कपडे धुवून टाक. बर. टेरिकॉटचे आहेत, सवय आहे का कपडे धुवायची? ब्रशनी घासायचे. कपडे घेऊन गायत्री वळली. ती अद्याप खोलीबाहेर नव्हतीच गेली तेव्हा मित्रांनी विचारलं, कोण रे? आमच्या खेड्यावरची आहे. मेड सर्वंट. तसंच म्हण. रंग तर एकदम काळा आहे पण आहे टन्स हंसपुरी. सगळं जिथल्या तिथं. सगळी हसली. गायत्री कपडे घेऊन तडक न्हाणी घरात गेली. गायत्री, गायत्री! जान्हवीबाईंनी मोदक भरता भरता जोरात आवाज दिला. काय, काय करतीयेस? कपडे बुडवतीये प्रसादचे. चहा सांगितलंय त्यांनी 5-6 कप. चहा कुणीही करेल आणि तू त्याचे कपडेही धुवायची गरज नाही. त्याला काय होतं हुकूम करायला? जान्हवीबाई गायत्रीलाच रागावून म्हणाले. गायत्री नुसती ढिम्म उभी होती. त्याचा सुद्धा जान्हवीबाईंना संताप आला. काय करायचं आणि काय नाही याचं तारतम्य तुला असेल असं वाटलं होतं, आणि ते नसेल तर गायत्री आमच्या घरात तुझा निभाव नाही लागायचा हो. जान्हवीबाईंचा नुसता संताप संताप होत होता. गायत्री खाली मान घालून उभी होती.

0: क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमणतांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:40 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर सकाळचे 10:40 झाली आहेत. आता चित्रबेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज बकरी ईद अर्थात ईद उल अझा किंवा ईद ए कुर्बान. बकरी ईद हा इस्लाम धर्मातला दुसरा सगळ्यात मोठा धार्मिक सण मानला जातो. हा सण त्याग, बलिदान, श्रद्धा आणि समर्पण यांचं प्रतीक. इस्लामिक दिनदर्शिकेमध्ये शेवटचा महिना म्हणजे जिल हिज्जा आणि त्याच्या 10व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. श्रोतेहो, या सणामागं एक अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी इतिहास आहे. इस्लामिक मान्यतेनुसार पैगंबर हजरत इब्राहिम यांची अल्लावर श्रद्धा आणि आज्ञाधारकता पाहण्यासाठी अल्लानं त्यांची परीक्षा घेतली. त्यांना आपल्या सगळ्यात प्रिय गोष्टीची कुर्बानी देण्याचा आदेश देण्यात आला. हजरत इब्राहिम यांनी अल्लाच्या आदेशाचं पालन करत आपल्या प्रिय पुत्राचं म्हणजे पुत्र हजरत इस्माईल यांच्या कुर्बानीसाठी तयारी दर्शवली. मात्र त्यांची निष्ठा आणि

समर्पण पाहून अल्लाह प्रसन्न झाले आणि हजरत इस्माईल यांच्या जागी एका दुंब्याची म्हणजेच मेंढ्याची कुर्बानी स्वीकारली गेली आणि याच घटनेच्या स्मरणार्थ बकरी ईद साजरी केली जाते.

श्रोतेहो, प्रत्येक सण आपल्याला काही ना काही शिकवण देत असतो. बकरी ईद आपल्याला त्याग, श्रद्धा, प्रेम आणि मानवतेचा संदेश देतं. आणि आणखीनही सांगायचं झालं तर जर कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या अहंकाराची द्या. राग, द्वेष आणि मत्सराचा त्याग करा. कोणाचं मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा आणि एखाद्याला इजा पोहोचवण्यापेक्षा त्याच्या मदतीला धावून जा. कारण खरी ईद तीच जी माणुसकी जपते.

0: कुर्बानी या चित्रपटातलं किशोर कुमार अन्वर आणि अजीज नजा यांनी गायलेलं फारुख कैसर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं होतं.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
3: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
2: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
2: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
3: हो,
2: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
3: आजच सर्च करतो.
2: मग आजचा चहा तुझ्याकडून.
3: हो हो.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: चित्रवेला या कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, स्वर चंचल यांचा चित्रपट बेनाम.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: श्रोत्या तामच्या कार्यक्रमा संबंधीचं एक निवेदन।
3: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोखिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
2: चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात। 10:16 होत आहेत।

0: अन्नू मलिक यांनी संगीत दिलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या आस्परात चित्रपट होता गंगा जमुना सरस्वती.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस

0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.

आणि श्रोतेहो चित्रबिला या कार्यक्रमाची सांगता एस एच बिहारी यांच्या गीतांना आपण करणार आहोत. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत, स्वर कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांचा चित्रपट शूरवीर.

शूरवीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अझीज यांच्या स्वरात. एस एच बिहारी यांचं हे गीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलं होतं. आणि याबरोबरच चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण हा कार्यक्रम ऐकला.

श्रोतेहो, तुमच्या आवडीची हिंदी गाणी तुम्ही ऐकू शकता हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. आज रात्री 10 ते 11 या वेळेत, आता सकाळी 11 ते 11:30 या वेळेत तुम्ही फोन करून आमच्याशी संवाद साधायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या आवडीचं कोणतंही एक हिंदी गाणं सांगायचं आहे. त्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक 94-22-65-17-41. तेव्हा 11 ते 11:30 या वेळेत नक्की फोन करा आणि कार्यक्रम ऐका आज रात्री 10 ते 11 या वेळेत. आता CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: सकाळचे 11 वाजले आहेत. आता जितेंद्र घुडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बरं.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास
2: हे
3: शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक

0: व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हां,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का? बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन

0: टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता, बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष: प्राध्यापक राम शिंदे. सभापती: महाराष्ट्र विधान परिषद.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको फक्त साडी हवी ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: श्रोते हो आता एक बालगीत आपण ऐकूया.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे।

0: मोफत वंध्यत्व निवारण शिबिर,
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट।
3: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
4: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
5: कार्यक्रमात आता यानंतर डॉक्टर नंदन जोशी यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
3: शेळी पालनातून समृद्धी। उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे। बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे। शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो, तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा। शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया। संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया। भेटा, लिहा किंवा फोन करा। आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे। मोबाईल क्रमांक: 94 22 56 53 65।
4: शिंगवी ज्वेलर्स। लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
4: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
6: श्रोते हो, एक निवेदन। गावकरी मंडळ या कार्यक्रमात बाजारभाव आणि कृषी सल्ला आपण जाणून घ्याल, त्यानंतर दुधाळ जनावरातील संसर्गजन्य गर्भपात याविषयीची संकलित माहिती आणि त्यानंतर दुधाळ जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयीचीही संकलित माहिती आपण ऐकू शकाल। आणि आज रात्री 9 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिकेमध्ये अहिल्याबाईंचं महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण कार्य याविषयी प्राध्यापिका डॉ तेजस्विनी कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत आज रात्री 9 वाजता।
7: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
8: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
9: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष

0: माधुरी पुरंदरे यांनी गायलेलं पठ्ठे बापूराव यांचं लोकगीत आपण ऐकलं. राम कदम यांचं संगीत होतं. मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 11:31 होत आहेत. आता जाहिरातींच्या प्रसारणानंतर काही हिंदी गाणी.
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
3: किडनी स्टोन, मुतखडा, इरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोक

0: प्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
1: दलर मेहंदी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया। संगीत आहे जवाहर वट्टल यांचं।

0: मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
2: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई.
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
5: काय हो, दवाखान्यात जातो म्हणालात आणि लगेच घरी आलात.
6: अगं उपचार झाले सुद्धा.
5: काय जादू वगैरे आहे का काय?
6: अगं एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
5: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलापूर.
7: मोबाईल 99-217-55-55-4.
8: आता हेमा सरदेसाई यांनी गायलेलं समीर यांचं पॉपगीत ऐकूया. संगीत जवाहर वट्टल यांचं.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
0: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर।

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य

0: या टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
1: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत, अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
4: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315156।
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा,
6: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोंडनिम,
5: संपर्क 87 4003 4008।
7: हिंदी गाण्याच्या कार्यक्रमात आता नीती मोहन यांनी गायलेलं पद्मावत या चित्रपटातलं गीत ऐकूया। सिद्धार्थ गरिमा यांचं हे गीत संजय लीला भंसाळी यांनी संगीतबद्ध केलेलं।

0: काय गं, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
1: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
0: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
1: अय्या खरंच?
0: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
2: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 9822985538.
1: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
3: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
3: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
1: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
6: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-26-65-39.
6: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप बुरटे यांचं
7: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
6: मोबाईल 7083069496.
7: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
6: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुक टॉप्स,
7: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
6: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
7: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99-22-111-725.
6: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
8: श्रोतेहोत, आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन.
9: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळं इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.
10: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
11: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
10: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येक

0: भारताला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: अर्गन पा, परवा परवा पाच तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पाय लागलंस की?
3: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा।
4: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर।
5: मोबाईल 9372144434।
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
7: मोबाईल 77192922555।
0: प्रवेश प्रवेश प्रवेश,
1: श्री बृहन्मठ होडगी संचालित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू।
8: DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी।
0: मराठी, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू।
1: ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरणं सुरू।
0: संपर्कासाठी पत्ता SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर।
1: मोबाईल 8608533499 किंवा 72190 63953।
8: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोलेकाटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218760055।
9: कार्यक्रमाची सांगता गुप्ते या चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं उदित नारायण आणि सुनीता राव यांनी गायलेलं गीत, विजू शाह यांचं संगीत।

गुप्त या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर दुपारचे 12 वाजतात. आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 ते 5 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गरमीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वारेची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गरमीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज, ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो, आज

0: आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाती.
1: नमस्कार राखीताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलं. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे. तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाती, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे. हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे.
1: येस.
0: पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागते डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्यांचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हटलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हटलं सरकी जाणं तिकडे होय, काय माहिती भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, खूप छान स्टाईल असते एक वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जे म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँड अप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केला, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटं खेडं आहे, 1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे. तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांबपर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवून. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात. कारण ते परस्यू करत होते, रेग्युलरली ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते. मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून. तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईल ते पाहून घेऊ. आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे 1 तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी 1 तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो ऑपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
0: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या, हो, तिथल्या मराठी प्रेक्षकांची मन जिंकले.
1: येस, खूप मस्त. बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ, आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी. आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय,

0: आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली. आणि माझी जी ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा.
0: हो,
1: तर थोडी उत्सुकता आहे नेहाताई की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वी पर्यंत तिथेच शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती. तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता, त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरुसारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे. कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो, त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वी पर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंग साठी मी पुण्याला गेली, तिथे इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं. पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती. सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझं जे कलेचं माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व्ह केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना, मला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड, कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला बहरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं. तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं? मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडंसं खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं. किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रॅन्डमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते. म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते. म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वऱ्हाडी भाषेमध्ये 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा

0: एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण की ज्याच्यामध्ये लाईटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत, तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँड अप फॉर्म. आणि आपल्याला सुटेबल आहे कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे कसं आहे त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं, मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्या आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: मी कमी वेळेमध्ये
0: हो
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती किंवा विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर. सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत. मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही. म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं. पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते. तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जरा वेगळाच लहेजा आहे. मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं. तर मग मी तसंच केलं आणि मी जबरदस्ती केलीच नाही. जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इवन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे. जसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला. पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा. तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर नाही शाळेचं नाव पण शिकवते मराठीतूनच. तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकी ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे.

0: मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडी मधला फरक आहे ना, की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणे वरत क्लिक मारा, हे माझी पंचलाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्या. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण, की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं. तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडंसं येत होतं थोडंसं. तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आताही लोक आठवण करून देतात. पाहिजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोनमधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसांमध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी आयएएस आयपीएस ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करून बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर न्याय वाटणे ते, म्हणजे लोकांना असं वाटतं की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते. तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला, तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठोंबरीनबाई इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांचे लोकसभा इलेक्शन्सच्या वेळी मी त्यांची ब्रँड अँबेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये न येता याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबोरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कोणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होत आहे, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर आजतागायत काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो, तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिलं, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच नाही, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुणे मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते, आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे,
0: किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
1: हो
0: ते आपण ठरवायला पाहिजे.
1: येस,
0: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
1: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असायचं, म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांनाच माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे, तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं, त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं वाटते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला होता, तेव्हाच त्यांचं असं होतं की. आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
0: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
1: हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांची स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही. चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंगसाठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले

0: करते ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय. तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई मीच आहे पोरगी. मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि ही पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकार

0: ना हो छान. बरं आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
1: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील, पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 मध्ये एक डॉक्युमेंटरी शूट केली, आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो तर तो पूर्ण मी शूट केला, आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं,
0: बरं,
1: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला, आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी प्लस वन स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये तिथं मी एक पहिला शो केला. प्लस वन म्हणेन की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
0: पण नोकरी आणि हे सगळं तारेवरची कसरत होत असेल. ठोबरेनबाईला सगळं शक्य आहे.
1: नाही, असं काही नाही,
0: जिद्दी आहेत ठोबरेनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहाते, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
1: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशोलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील, पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे, पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही, आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
0: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये, आणि खूप छान संदेश दिला, मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, मस्त हसवलं, छान मनमोकळ्या गप्पा झाल्यात. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
1: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.

0: अंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसाच जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपण अशी, हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसाऊ या वळणावर सारखे अल्पकालिक कासेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है मन के जीते जीत, यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा, चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे, थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले

आपले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाचे ग्रहण लागलेले आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन, सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक आहे, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना, तुझे ऋतू इथे पाऊल अडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटेन वाटे मज सोबतीला मन सखा हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान, संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा. त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथे जिजावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखी निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारतं, हे असंच का नि ते तसंच का? तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाचे नाल ठोकली जाते. विचार शक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय, अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात
ते बंडखोर

खोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात। समतेचे पुरस्कर्ते, लोकहितवादी, समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक, परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते। त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे।

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते, जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही, आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव, घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे, घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही, हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे, नाही का? नादातूनी नाद निर्मिती, अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू, मी किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर, तर कधी सितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो, तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूकबळी, भूलथापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांची त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळा मिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्या

जाण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध. उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाची राऊळ, या तेजासाठी या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे? तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे. परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे, तसेच लेखनातही महत्वाचे आहे. ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे. तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन, प्रकटीकरण, मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा. विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय, काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध.

दोन केळी, एक चमचा चिया सीड्स, हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण एक तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पण

सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईद निमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत हो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून

0: उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँग से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन EIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी. आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत. ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3173 प्रकरणं तडजोडीनं, तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालयं कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 कोटी रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 66 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4.80 कोटी रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं

सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: ये रात फिर ना ये फिल्म का गीत था विश्वजीत और शर्मिला टैगोर पर फिल्माया गया। आपकी सभी प्रतिक्रियाओं के लिए सभी
1: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
1: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

बदन भी।

மகன் ஒரு அப்பா கேர் கேர் கேர் ஒரு

0: चिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड

0: बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सरस बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
2: रखिये कि भाग्य चमत्कार कभी कभी ही होते हैं, सब चमत्कार एक साथ नहीं होते, ये भी सही बात कही है। और आरती, अभी वक्त हो चुका है एक ब्रेक का, तो लेते हैं एक ब्रेक।

0: अच्छे हम अकेले
1: जालिम साथ ले ले।
0: अरे अच्छे हम अकेले
1: जाज खत्म भी।

0: हेंगवे ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

श्रोतो एफएम 103.4 मेगाहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. संध्याकाळचे 5 वाजलेत.

आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमातली पहिली रचना अच्छावा या चित्रपटातली गायक कलाकार ए आर रहमान वैशाली सामंत

छावा या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलंय. हा चित्रपट 2025 मध्ये रसिकांच्या भेटीला आला. याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर. चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मानधना यांनी येसुबाईंची भूमिका केली आहे. अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आपल्याला दिसतात. हा चित्रपट मराठी लेखक शिवाजी सावंत यांच्या

नावा कादंबरीवर आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर हा केंद्रित झालेला चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी मोगलांविरुद्ध दिलेला संघर्ष, युद्धनीती आणि त्याग या चित्रपटात आहे. चित्रपटातली गाणी आणि संगीताविषयी जर बोलायचं झालं तर पार्श्वसंगीत आणि युद्धदृश्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. विशेषतः संभाजी महाराजांच्या पराक्रमाची दृश्य भव्य पद्धतीनं या चित्रपटात साकारली आहेत असे रसिक आवर्जून सांगतात. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमचं प्रसारण न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील सुरू आहे. आता आमच्या कार्यक्रमांविषयी

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी। कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास। साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातलं मेहुल व्यास यांचं गीत, ज्याला संगीत अनिल वर्मा यांनी दिलंय, गायक कलाकार अजय देवगण, मेहुल खान आणि सैफ अली खान। या चित्रपटाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट मराठा सरदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित आहे। हा भव्य ऐतिहासिक ऍक्शनपट चित्रपट आहे। दिग्दर्शक ओम राऊत यांनी इतिहास, युद्ध आणि सिनेमॅटिक भव्यता यांचा संगम करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे। अजय देवगण यांनी साकारलेला तानाजी शांत पण पराक्रमी योद्धा म्हणून प्रभावी वाटतो। सैफ अली खान यांचा उदयभान हा पाच अनेक पात्रांना चित्रपटातील सर्वांबरोबरच लक्षवेधी भाग वाटतो। त्याचा अभिनय आणि खलनायकी शैलीत दमदार काम त्यांनी केलंय। ऐकूया या चित्रपटातलं हे गीत।

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बच्चन पांडे या चित्रपटातलं जानी यांचं गीत जलसंगीत गौरव कार्तिक यांनी दिलंय. गायक कलाकार अक्षय कीर्ती आणि सहकारी. शोधो हा चित्रपट 2022 साली रसिकांच्या भेटीला आला. हा ऍक्शन आणि कॉमेडी चित्रपट म्हणून समजला जातो. दिग्दर्शक फरा सामजी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अक्षय कुमार, क्रिती सनोन, अर्षद वारसे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आपल्याला दिसतात. हा चित्रपट तमिळ चित्रपट जिगर थंडा याचा रिमेक मानला जातो. थोडक्यात कथानक सांगायचं झालं तर या चित्रपटात मायरा नावाचे एक फिल्म मेकर खऱ्या गँगस्टरवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेते. तिची भेट भयानक आणि विचित्र स्वभावाच्या बच्चन पांडेच्या गँगस्टरशी होते आणि तिथून कथा, ऍक्शन, कॉमेडी आणि हिंसक प्रसंगाकडे हा सिनेमा वळतो. ऐकूया या चित्रपटातलं हे गीत.

1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोत्या ओळखलं असेलच भुला या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत अजय देवगण तब्बू आणि राणी लक्ष्मी यांच्या स्वरात. शब्द इरशाद कामिल यांचे, संगीत रवी बसरूर.

भोला या 2023 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी ऍक्शन थ्रिलर चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलंय. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अतरंगी रे या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत ए आर रहमान यांच्या संगीत नियोजनात. हे गीत श्रेया घोषाल यांनी गायलंय, ऐकूया.

0: अतरंगी रे हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला. हा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. दिग्दर्शक आनंद राय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून धनुष, सारा अली खान आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपट प्रेम, मानसिक संघर्ष आणि नात्यांमधील भावनिक गुंतागुंत यावर आधारित आहे. या चित्रपटाची जमेची बाजू म्हटल्यानंतर आत्ताचं तुम्ही ऐकलेलं हे गीत ए आर रहमान यांनी जे संगीत केलंय, संगीतबद्ध केलंय, हे गीत अतिशय लोकप्रिय झालंय. बरं, तर होतो इथं हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: १८४३ साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.
0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता आमच्या युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही सहक्षेपित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि त्याची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोनवरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युवावाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युवावाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काळ जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुखदुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समोर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना

0: स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समोर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाचा कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वी नंतर डिप्लोमाला, 12वी नंतर इंजिनिअरिंगला किंवा MTech आणि PhD

0: पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्समध्ये एंटर करू शकतो.
1: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर बीएसएनएल, इस्रो, डीआरडीओ आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे आयटी, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
1: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
0: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे आयटी इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची मागणी मोठी आहे.
1: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
0: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
1: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
0: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंत्यांना रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करता न बनवता डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा. सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला, तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या मुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बंद जातात, तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
1: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना, तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तिथे दोन वेगवेगळे आहे, तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो आणि

0: इंजिनिअरिंग करायची असेल ग्रॅज्युएशन तर आपण बारावीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्यामध्ये डीटीई राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता बारावीची एक्झाम देणं गरजेचं आहे म्हणजे आपण ग्रॅज्युएशन करतोय तर त्यानंतर त्यांनी बारावीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे. सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यूची एक्झाम तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी कारण त्याच्या भरोशावर त्याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणत जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्यात मुलांनी अप्लाय करायचे, अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे जे आपली मार्कशीट टीसी समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे सारी मुलांनी रेडी ठेवायचे असते आणि कास्ट व्हॅलिडिटी पण कारण आमच्या असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते. तर मुलांनी ही तयारी पूर्वतयारी आपण म्हणता येईल ही करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे तिथला रेप्युटेशन त्याच्या कट ऑफ काय हे एकदा बघून घ्यावं त्यांनी म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही नाही तर मग दुसरं की तिसरं आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ. तर आपल्या आपल्या पर्सेंटेजनुसार आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
0: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही ते शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे थोडं अनालिटिकल पॉवर आहे त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत त्याचे मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नॉलेज याची गरज चांगलं नाही पण ऍटलिस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल अनालिटिक पॉवर कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं कारण आज हे विषय जे शिकणार आहेत भविष्यात यातले 10% 20% 30% विषय नाहीशी होणार पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन जाणार हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
1: बरोबर. आपण आता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचं माइंडसेट की शिक्षण घ्या इंजिनिअरिंग कर चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो. पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्या वेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
0: नक्कीच, खूप अनुभव आहे या सर्व गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतंही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा माझ्या मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉब मध्ये तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे आणि आज

0: आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अव्हेलेबल आहेत यासारखे आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटते पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं, त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3च लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केला तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
1: अगदीच. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
0: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांनाही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि आयओटी हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोअर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशा शिखरावर नेऊन ठेवेल.
1: नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. संध्याकाळचे 6 वाजता आता प्रसारित करत आहोत मराठी गाणी. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवर देखील उपलब्ध आहे.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि

0: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
1: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमान तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिलिंद जोशी यांची रचना स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात. गीत आणि संगीत अशोक पत्की.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंगी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंगी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. जलसंगीत सलील कुलकर्णी यांनी दिलंय. गायक कलाकार बेला शेंडे आणि सहकारी

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः।
1: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित बेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।

0: उत्तरा केळकर आणि अमेय दाते यांच्या स्वरातलं गिरीधर गोंधळे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. इथं मराठी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतो. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
2: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
3: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
2: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
2: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
3: हो,
2: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
3: आजच सर्च करतो.
2: आजचा चहा तुझ्याकडून.
3: हो हो.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
0: संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आता हिंदी गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.

0: हे कस्टमर केयर कुठे? मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: आता हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली भक्ती रचना.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।

0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमातलं आत्ताचं हे गीत पामेला जैन यांच्या स्वरातलं होतं. 21 तारीख शुभ मुहूर्त या अल्बम मधलं शब्द संजीव गुप्ता यांचे, संगीत आदित्य पुष्करण यांनी होतं. श्रोते हो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत. आमच्या आकाशवाणी सोलापूर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि एफई अर्थात फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.

0: योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं शेवान रिझवी यांचं गीत, ज्याला संगीत ओमकार प्रसाद नय्यर यांनी दिलंय.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व

0: दवाखान्यात जरो म्हणालात आणि लगेच घरी आलात.
1: अगं उपचार झाले सुद्धा.
0: काय जादू वगैरे आहे का काय?
1: अगं एसटी स्टँड वर उतरलो, समोरच्या अंबिका हॉस्पिटल मध्ये गेलो, उपचार केले आणि घरी आलो.
0: वेळेची आणि पैशाची बचत म्हणजे अंबिका हॉस्पिटल एसटी स्टँड समोर सोलप.
2: मोबाईल 99217555 4.
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोंडी.
4: संपर्क 87400034008.
6: कार्यक्रमात शेवटी ऐकूया हेमा सरदेसाई यांच्या स्वरातलं समीर यांचं पॉप गीत, जलसंगीत जवाहर बत्तल यांनी केलं.

0: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
1: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
7: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
6: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
8: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
9: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
8: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
9: संपर्क: 97 67 104 आणि 97 67 105.
7: जाहीर निमंत्रण. 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड, माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय. नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भटकुळकी सर, मोबाईल 72190995555 आणि 9890948388.
10: इथं हिंदी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतोय. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. ज्या श्रोत्यांनी आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन केले आणि त्यांच्या आवडीची गाणी सांगितली, त्या गाण्यांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंत. आजचे संवादक नितीन बनसोडे. श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आकाशवाणी सोलापूर या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. निवडक कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या आणि आमच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. संध्याकाळचे 6:58 होत आहे. सुरुवातीला संदेश आणि जाहिराती, त्यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्राच्या प्रादेशिक बातम्या.

0: उष्णतेच्या लाटा येत आहेत यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ओआरएस वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
3: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बा भरणार?
2: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यास

0: साठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करतोय, एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या, म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे, रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे, त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचलित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्या

0: दोनदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू, असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM 103.4 MHz. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-26-65-39.

0: बारामतीमधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूरमध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचं आहे पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी

0: विभाग
1: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 84 84 86 1900. लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
0: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, आज रात्री 10 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत ज्या श्रोत्यांनी फोन केले आणि आमच्याशी संवाद साधला त्या संवादाचा सादर होतोय कार्यक्रम हॅलो आपकी पसंद रात्री 10 ऐकायला विसरू नका. आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऍपवरून संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता थोड्याच वेळात वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोतेहो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश

0: जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारण होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासही शक्यता वर्तवण्यात आला आहे.
1: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये असतं तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिकसाठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. 3-4 लाटा प्रत्येक सीझनमध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षामध्ये 1.5 degree centigrade वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे म्हणजे महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 degree टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो. 5 degree वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो आणि खूपच 5 degree पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत. लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचे टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 degree तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 degree वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत. वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 degree टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो ऍडव्हान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो तर मग 2-3 June नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू

0: होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडव्हान्समध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या ट्रिकमध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडंसं हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
2: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37° सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते, परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये, त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे

0: उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतं. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हिट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागे आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. संध्याकाळचे 7:30 वाजले. आता प्रसारित करत आहोत गावकरी मंडळ. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 7 जेष्ठ 1948. दिनांक 28 मे 2026. गावकरी बंधूंनो आज बाजार भाव उपलब्ध नाही.
2: श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक

0: माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 84 84 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
3: आता ऐकूया कृषी सल्ला।
4: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ मानला जातो। आपल्या भारत देशासारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये मार्च ते जून या कालावधीमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढतं, यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा जनावरांवर परिणाम होतो। यामुळे जनावरांचं चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यांचं दूध उत्पादन घटतं, जनावरांमध्ये श्वसनाचा दर वाढतो, जनावरांच्या शरीराचं तापमान वाढतं, त्यांची प्रजनन कार्यक्षमता यामुळे कमी होते, जनावरांना उष्माघात होण्याचा धोका देखील वाढतो, पाण्याची गरज जास्त वाढते आणि विशेषतः अधिक दूध उत्पादनक्षम गायी, म्हशी, वासर आणि गर्भवती जनावरं ही या उष्णतेला जास्त संवेदनशील असतात। उन्हाळ्यामध्ये ताण कमी करण्यासाठी गोठ्याचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे। त्यासाठी गोठा हा पूर्व पश्चिम दिशेला बांधलेला असावा। गोठ्याच्या छताला पांढरा रंग किंवा चुना लावला तर उष्णता कमी होते। गोठ्यामध्ये पुरेसं वायुविजन असावं। गोठ्यामध्ये एक्झॉस्ट फॅन किंवा कूलर वापरता येतात। गोठ्याच्या आजूबाजूला झाडं लावली पाहिजेत आणि दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्या गोठ्यामध्ये पाणी शिंपडलं पाहिजे। उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाण्याची भरपूर गरज असते। पाणी हे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। आपल्या जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी सतत उपलब्ध करून द्यावं। दिवसातून 3 ते 4 वेळा त्यांना पाणी दिलं पाहिजे। पाण्याची टाकी नेहमी सावलीत ठेवावी। म्हशींना शक्य असल्यास पाण्यामध्ये बसण्याची व्यवस्था आपण तयार केली पाहिजे। जनावरांना देत असलेलं पाणी हे दूषित नसावं। उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे जनावरांचा आहार कमी होतो। सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना आपण चारा द्यावा। हिरवा चारा या काळामध्ये अधिक प्रमाणात द्यावा। कॉन्सन्ट्रेटेड फीड संतुलित प्रमाणात दिलं पाहिजे। सोबतच खनिज मिश्रण आणि मीठ देखील द्यावं। पाणी, आहार हे जसं महत्वाचं आहे तसं उन्हाळ्यामध्ये त्यांचं आरोग्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। उन्हाळ्यामध्ये अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे पशुवैद्यकीय काळजी घेणं आवश्यक आहे। जनावरांचं नियमित लसीकरण यासाठी करावं। बाह्य परजीवी म्हणजेच गोचिड, उवा यांचं नियंत्रण करावं। आपल्या जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा। जनावरांना खनिज मिश्रण आणि जीवनसत्व दिली तर जनावरांना आजारापासून लांब ठेवता येतं। अशा पद्धतीनं आपल्या पशुधनासाठी उन्हाळ्यामध्ये योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं।
3: शेतकरी बंधूंना कृषी सल्ला आताच आपण ऐकला। कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुधाळ जनावरातील संसर्गजन्य गर्भपात याविषयीची संकलित माहिती। ही माहिती आपल्याला सांगतायत जयपाल खेडकर।
4: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, संसर्गजन्य गर्भपात हा आजार कळपातील एखाद्या जनावराला झाला तर कळपातील इतर गायी आणि म्हशींमध्ये बाधित चारा, पाणी अथवा पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळूमार्फत हा आजार पसरतो। पशुधन आणि मनुष्यामध्ये देखील वेगाने संसर्ग पसरण्याच्या संभाव्यतेमुळे या आजारावर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे। संसर्गजन्य गर्भपात, ज्यालाच आपण ब्रुसेलोसिस म्हणतो, हा एक अत्यंत महत्वाचा जीवाणूजन्य आजार आहे। हा आजार जनावरं तसंच मनुष्यामध्ये आढळून येतो। गाभण जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्भपात होतो। गर्भपात हा सहसा गाभण काळामध्ये 7 ते 9 महिन्यांदरम्यान होतो। जीवाणूचा संसर्ग प्रामुख्यानं गायी, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये होतो। परंतु तो

मनुष्यामध्ये संक्रमित होतं। यामुळे महिलांमध्ये वारंवार गर्भपात, ताप, सांधेदुखी आणि थकवा यासारखी लक्षणं दिसून येतात। पुरुषांमध्ये कायमचं वंध्यत्व येतं। बाधित गायी, म्हशी यांच्या दुधामधून या आजाराचा प्रसार होतो। या आजारामुळे गर्भपात, वासराचा मृत्यू, दुधाचं उत्पादन कमी होणं, जनावरांमध्ये कायमस्वरूपी

जनावरांमध्ये कायमस्वरूपी वंध्यत्व येणं, भाकड कालावधी वाढणं अशा समस्या दिसून येतात. नियंत्रणासाठी नियमित चाचणी तसंच शिफारशीत लसीकरण महत्वाचं आहे. हा आजार कळपातील जनावराला झाला तर कळपातील इतर गायी म्हशींमध्ये बाधित चारा पाणी अथवा पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळूंमार्फत हा आजार पसरतो. कळपातील बाधित वळू सर्व माद्यांना नैसर्गिक रेतनाद्वारे बाधित करतो. सक्रियपणे आजार प्रतिबंधक उपायांचा अवलंब न केल्यास पूर्ण कळप बाधित होण्यास फार वेळ लागत नाही. या आजाराची वळूमधील काही लक्षणं आहेत, जसं की हा आजार प्रजनन संस्थेवर परिणाम करतो. वळू तसंच गायी म्हशींमध्ये या आजाराचा प्रसार होतो. वळूला संसर्ग होतो तेव्हा तो संभाव्य वाहक बनतो. संपूर्ण कळपामध्ये हा आजार पसरतो. नैसर्गिक रेतनादरम्यान बाधित वळूच्या वीर्यामार्फत गायी आणि म्हशींमध्ये याचं संक्रमण होतं. बाधित वळूंमध्ये प्रजनन समस्या दिसतात. परिणामी प्रजनन कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सुजलेले अंडकोश शुक्राणूंची गुणवत्ता आणि वीर्यातील शुक्राणूचं प्रमाण कमी होतं यासारखी चिन्ह दिसू शकतात. कालांतरानं कायमचं वंध्यत्व येतं. यामुळे वळू प्रजनन क्षमतेवर याचा परिणाम होतो. गर्भधारणेचं प्रमाण कमी होतं. यासाठी वळूमधील ब्रुसेलोसिस चाचणी आवश्यक आहे. या आजाराची गायी म्हशींमध्ये देखील काही लक्षणं दिसून येतात, जसं की गाभण काळामध्ये 6 ते 9 महिन्यांमध्ये गायी म्हशींचा गर्भपात होतो. व्यायलेल्या गायी म्हशींमध्ये 12 तासांनंतरही वार अडकून राहतो. दूध उत्पादनामध्ये लक्षणीय घट होते. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयामध्ये दाह आणि नेक्रोसिस अशी लक्षणं दिसू शकतात. ताप, सुजलेले सांधे आणि अशक्तपणा अशी लक्षणं देखील गायी आणि म्हशींमध्ये आढळतात. याच्या नियंत्रणासाठी कृत्रिम रेतन महत्वाचं ठरतं. नैसर्गिक गर्भधारणेदरम्यान बाधित वळूपासून गायी म्हशींना प्रजनन विकार होण्याची शक्यता असते. नैसर्गिक गर्भधारणा करण्यापेक्षा कृत्रिम रेतनाचा अवलंब त्यासाठी फायदेशीर ठरतो. ब्रुसेलोसिससह इतर आजार पसरण्याचा धोका कमी होतो. या तंत्रज्ञानातून उत्कृष्ट अनुवंशशास्त्र पद्धतीनं आपल्याला वासरांची पैदास करता येते. यासाठी राष्ट्रीय स्तरावर उपाययोजना म्हणून राष्ट्रीय ब्रुसेलोसिस नियंत्रण कार्यक्रम हा राबवला जातो. राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय ब्रुसेलोसिस नियंत्रण हा कार्यक्रम प्रत्येक वेळी राबवण्यात येतो. गर्भपात नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक असतं. ब्रुसेला जीवाणूंमुळे कळपातील जनावरांचा गर्भपात होऊ नये म्हणून फक्त मादी वासरांना वयाच्या 4 महिन्यांपासून ते 8 महिन्यांपर्यंत आयुष्यामध्ये एकदा ब्रुसेला एबॉर्टस स्ट्रेन 19 ही लस द्यावी. ब्रुसेला एबॉर्टस स्ट्रेन 19 लस नरवासरू किंवा 9 महिन्यांच्यावरील मोठ्या जनावरांना दिली जात नाही. या वयानंतर पुन्हा या आजाराविरुद्ध लसीकरण करता येत नाही. गोठ्यातील प्रत्येक जनावराची वर्षातून किमान एकदा ब्रुसेलोसिसची तपासणी करावी. तसंच जनावर खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. ब्रुसेलोसिस मुक्त नोंद असलेल्या विश्वासार्ह पैदासकार किंवा पशुपालकाकडूनच जनावरं खरेदी केली पाहिजेत. नवीन जनावरं आणण्यापूर्वी संपूर्ण आरोग्य तपासणी आणि निदान चाचण्या केल्या पाहिजेत. दुधाची तपासणी केली पाहिजे. गाभण जनावरं विकत घेण्यापेक्षा व्यायल्यानंतर वासरू सोबत असलेली जनावरं विकत घ्यावी. आता जाणून घेऊया या संसर्गजन्य गर्भपाताच्या निदान चाचण्यांबाबत. रोज बंगाल प्लेट टेस्ट म्हणजेच RBPT ही केली पाहिजे. ही सोपी, कमी खर्चात होणारी, शेतकऱ्यांना करता येण्याजोगी अशी चाचणी आहे. रक्त किंवा सेरमचा एक थेंब आणि RBPT अँटीजेनचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन तपासलं की 3 मिनिटांमध्ये गाय, म्हैस, वळू ब्रुसेलोसिस बाधित आहे का किंवा नाही हे कळू शकतं. गायी, म्हशी, वळू खरेदीपूर्वी जागेवर चाचणी करू शकतो. यासाठी 50 रुपये एवढा खर्च येतो. गर्भपात झालेल्या गर्भाच्या उतींमध्ये किंवा गायी म्हशींच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ब्रुसेला जीवाणू ओळखण्यासाठी बॅक्टेरियल कल्चर आणि पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणजेच PCR तंत्र वापरलं जातं. या चाचण्यांद्वारे लवकर तपासणी करणं

0: महत्वाचा आहे. तसंच पशुवैद्यकाशी संपर्क साधून जनावरांची तपासणी करून गर्भपाताचं कारण निश्चित करता येतं. या आजाराचा माणसांना देखील संसर्ग होतो. ब्रुसेला जीवाणूंच्या विविध प्रजातींमुळे होणारा हा आजार प्राण्यांकडून मनुष्यामध्ये संक्रमित होऊ शकतो. न उकळलेलं दूध पिल्यानं तसंच संक्रमित प्राणी किंवा त्यांचं रक्त मूत्र आणि प्रजनन स्त्राव यांच्याशी थेट संपर्क आल्यानं पशुपालक पशुवैद्यक आणि बाधित जनावरांची हाताळणी प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींना संसर्ग होतो. उघड्या जखमा किंवा फाटलेल्या त्वचेद्वारे तसंच डोळ्यातील पटलाद्वारे ब्रुसेला जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे गोठ्यात काम करणाऱ्या लोकांनी स्वच्छता जैवसुरक्षा पद्धतीचं पालन करणं महत्वाचं ठरतं. बाधित जनावरं आपल्या कळपातून काढून टाकावीत. ब्रुसेलोसिसची लस हाताळताना काळजी गरजेची आहे. माणसांमध्ये याची काही लक्षणं दिसतात, जसं की संसर्ग संक्रमित जनावरांच्याकडून झाल्यामुळे वारंवार ताप येणं, थंडी आणि घाम येतो, सतत थकवा, स्नायू सांधेदुखी आणि डोकेदुखी दिसते, पुरुषांच्या अंडाशयाला जळजळ होणं, परिणामी वेदना आणि सूज येणं, यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम दिसून येतो. वेळेवर उपचार न घेतल्यास कायमचं वंध्यत्व येऊ शकतं. प्रादुर्भाव झालेल्या स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान पोटामध्ये वेदना आणि प्रसूतीदरम्यान याचा त्रास होतो. वारंवार गर्भपात दिसून येतो. बाधित स्त्रिया किंवा पुरुषांकडून एकमेकांमध्ये हा आजार पसरू शकतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, विविध उपाययोजनांद्वारे दुधाळ गायी म्हशींमधील संसर्गजन्य गर्भपाताचं आपल्याला नियंत्रण करता येतं. ते केल्यास याचा आपल्याला नक्की फायदा होतो.
1: शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावरातील संसर्गजन्य गर्भपात याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकली जयपाल खडकर यांच्याकडून. आता दुधाळ जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती, वाचक स्वर शाहजोया सुभेदार.
2: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या या भागात दुधाळ जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणे जनावरांनाही त्याचा त्रास होतोय. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे शरीराचं तापमान वाढतं, त्यामुळे जनावरांमध्ये चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं, दुधात घट होते, प्रजनन क्षमता खालावते आणि जनावरांचं आजारी पडण्याचं प्रमाणही त्यामुळे वाढतं. गायींपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. म्हशीच्या कातडीत घामग्रंथी फार कमी असतात. म्हशीची कातडी काळी असल्यामुळे सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन शारीरिक तापमान त्यामुळे वाढतं, म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो आणि म्हशी माजावर येण्याचं प्रमाण बंद होतं. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवतं, त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. दुधाळ जनावरांवर वाढत्या उष्णतेचा वाईट परिणाम होतो. उष्माघात, चयापचय क्रिया बिघडणं, जनावरांमध्ये चारा खाण्याची इच्छा कमी होणं, अपचन होणं आणि यामुळे जनावरांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. जनावरांची प्रजनन क्षमता खालावते, रोगप्रतिकारक शक्ती यामुळे कमी होते आणि दूध उत्पादनात यामुळे घट होते. दुधाळ जनावरांच्या उन्हाळ्यातील ताणाचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीनं केलं पाहिजे. यामध्ये गोठा व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, प्रजनन व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन अशा एकात्मिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. आता सुरुवातीला गोठा व्यवस्थापनाबद्दल आपण जाणून घेऊया. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील यादृष्टीनं शक्यतो लांबीच्या बाजूनं गोठा दक्षिण आणि उत्तर दिशेस असावा. जनावरांना उन्हात उभं न करता त्यांना जास्तीत जास्त सावली पुरवणं आवश्यक आहे. गोठ्याचं छत योग्य उंचीवर आणि न गळणारं असावं. गोठा मध्यभागी 12 ते 15 फूट उंचीचा असावा आणि बाहेरील दोन्ही बाजूस 10 फूट उंचीचा असावा आणि गोठ्याचं छत भिंतीच्या बाहेरील बाजूला किमान 2 फूट इतकं असावं. हवा खेळती राहण्यासाठी गोठ्यात पंखे लावावेत. गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणं आवश्यक आहे. एकाच जागेवर जास्त गर्दी असेल तर उष्णतेचं निस्सारण होण्यास

0: साठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे गोठ्यामध्ये जनावरांसाठी जागा मोठी ठेवावी. गोठ्याच्या आजूबाजूला परिसरात झाडे लावावीत, जेणेकरून गोठ्यातील वातावरण थंड राहील. गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा, त्यामुळे उष्णतेचं परावर्तन होऊन जनावरांमध्ये उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो. गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावं. गोठ्याच्या छतावर पाण्याचे स्प्रिंकलर्स लावावेत. जनावरांच्या शरीरावर स्प्रिंकलर किंवा फोगर्सद्वारे पाणी मारावं, त्यामुळे जनावरांचे शरीर थंड राहण्यास मदत होते. गोठ्याच्या भोवती बारदान किंवा पाणी धरणारा कपडा बांधावा आणि त्यावर ठराविक अंतरानं पाणी मारत राहावं, जेणेकरून आत येणारी गरम हवा थंड होऊन येईल आणि आतील थंड हवा आतच थंड राहील. त्याचबरोबर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. मुक्त संचार गोठ्यामध्ये जनावरांना बांधलं जात नाही. मोकळ्या जागेला कुंपण घालून 1/3 भाग छतानं झाकलेला तर 2/3 भाग उघडा ठेवला जातो. जनावरांना चाऱ्याची व्यवस्था गव्हाणीमध्ये आणि पाण्याची व्यवस्था टाकीमध्ये केली जाते. जनावरे त्यांना हवे तेव्हा चारा खातात आणि पाणी पितात, त्यामुळे जनावरे ताणविरहित राहतात. गोठ्यात आरामदायक परिस्थिती राहते. खाद्याचं चांगलं पचन होऊन दूध उत्पादनात हमखास वाढ होते आणि यासोबतच व्यायामामुळे जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून मुक्त संचार गोठा जनावरांसाठी फायदेशीर आहे. एका गायीला किंवा म्हशीला मुक्त संचार गोठ्यामध्ये साधारणपणे 200 चौरस फूट इतकी जागा लागते. आता जनावरांसाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी जाणून घेऊया. जनावरांना 24 तास स्वच्छ आणि थंड पाणी द्यावं. जनावरांना दररोज पिण्यासाठी 80 ते 100 लिटर पाणी द्यावं. गव्हाण आणि पाण्याच्या टाकीला चुन्याचा लेप देखील द्यावा. आता जनावरांसाठी आहार व्यवस्थापन कसं करावं याविषयी जाणून घेऊया. जनावरांच्या आहारात नियमितपणा असावा. प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, एकदल अथवा द्विदल हिरवा चारा, पशुखाद्य आणि क्षार मिश्रण द्यावं. वाळलेला चारा आणि हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा. आहार शुष्क तत्वांच्या आधारावरच द्यावा. जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावा, कारण चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते. देशी गायींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या 2 ते 2.5% शुष्क पदार्थांची आवश्यकता असते. म्हशींना आणि संकरित गायींना त्यांच्या वजनाच्या 2.5 ते 3% शुष्क पदार्थांची गरज असते. पशुखाद्यामध्ये 18 ते 20% प्रथिने आणि 65 ते 75% ऊर्जा असते. जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागवण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण देणं गरजेचं असतं. आता देखभालीसाठी आणि दुधासाठी पशूंचा आहार कसा असावा हे आपण पाहूया. पशु देखभालीमध्ये गायीच्या खुराकाची मात्रा 1 ते 1.25 किलो इतकी असावी आणि म्हशीसाठी 2 किलो इतकी असावी. आणि जर दुधासाठी आपण खुराकाची मात्रा ठरवत असू तर गायीसाठी 1 किलो प्रति 2.5 लिटर दुधासाठी असावी, तर म्हशीसाठी 1 किलो प्रति 2 लिटर दुधासाठी असावी. आता प्रजनन आणि आरोग्य व्यवस्थापन याविषयीची माहिती घेऊया. शेड नीट लावावं. जनावरांच्या अंगावर दिवसातून 3 वेळा थंड पाणी शिंपडावं. कृत्रिम रेतन करावं आणि त्यांच्या नोंदी ठेवाव्यात. सकाळी 9 च्या आत आणि संध्याकाळी 5 नंतर हे करावं. लसीकरण वेळेवर करून घ्यावं आणि नियमित खनिज मिश्रण द्यावं. प्रोबायोटिक्स आणि बायपास फॅटचा आहारात समावेश करावा. त्यासोबतच खाद्यामध्ये मीठ टाकावं आणि मुबलक स्वच्छ आणि थंड पाणी त्यांना द्यावं. तर अशा प्रकारे या भागात दुधाळ जनावरांचं उन्हाळ्यातील व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती आपण घेतली.
1: ही माहिती आपल्याला सांगितली शहाजोया सुभेदार यांनी. आता ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं एक कर्णमधुर गीत.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: इथं गावकर मंडळाचा कार्यक्रम समाप्त होतो। पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजतात.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: त्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही येऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
3: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
2: असं दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
3: अय्या खरं?
2: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
4: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 98 22 89 85 38.
3: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
5: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
3: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
5: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
3: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
7: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
7: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
10: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
11: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शोर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
12: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शोर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
13: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या.

0: समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते चार पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
1: मोबाईल 77192922555
2: किडनी स्टोन मुतखडा इरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं लवकर आराम देतं फक्त ऑनलाइन उपलब्ध ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्ग उपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू संपर्क 94218760555
4: जाहीर निमंत्रण 1 जून रोजी ज्यांचा वाढदिवस असतो अशा सर्वांचा शिवसेनेच्या वतीनं माननीय खासदार ज्योती वाघमारे आणि माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते सोमवार 1 जून रोजी सकाळी 11 वाजता श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट सोरेगाव इथं सत्कार समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित केलं असून 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक श्री प्रकाश राठोड माजी सहाय्यक आयुक्त आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांनी केलंय नाव नोंदणीसाठी संपर्क ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भटकुळकी सर मोबाईल 72190-999-55 आणि 98-90-948-388
5: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल सिने अभिनेत्री सरला येवलेकर गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून
6: रात्रीचे 8:05 होत आहेत आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत एआय अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि

0: एआय संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही दाखवण करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेची तयारी केली होती. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाही. देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी

देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हिनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतो आम्हाला जे बोलत आहोत एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वरून अर्थात आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून रात्रीचे 8:15 वाजलेत. आता जाहिरात प्रसारणानंतर मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुमित्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंदित्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
1: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुळ रोड, मोहोळ.
0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
5: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
4: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
5: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमान तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
6: आता मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात ऐकूया शाहीर विठ्ठल उमपणे सहकार्याने गायलेली लोकगीतं. संगीत मधुकर पाठक यांनी दिलंय.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही येऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना, जलसंगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलंय।

यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त विनम्र अभिवादन. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते तर ते एक महान साहित्यिक, कवी, विचारवंत आणि समाज सुधारक होते. देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक समतेचा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पाहुरे किती वाट या चित्रपटातली आशा भोसले यांच्या स्वरातली ग दि माडगुळकर यांची रचना, जलसंगीत दत्ता डावजेकर यांनी दिले.

0: शोधो सैनिक हो तुमच्यासाठी हे पाहुरे किती वाट या चित्रपटातले गीत आताच आपण ऐकले. शब्द ग दि माडगुळकर यांचे, संगीत दत्ता डावसेकर यांचं, गायिका आशा भोसले. या गीतात सीमारेषेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती सामान्य नागरिकांची कृतज्ञता व्यक्त होते. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, ही ओळ सैनिकांच्या त्यागाची जाणीव करून देते. हे गाणं ऐकताना देशभक्ती, अभिमान आणि सैनिकांविषयी आदर निर्माण होतो. हे गीत आजही शाळांमध्ये, राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आणि देशभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरणांमध्ये आवर्जून गायलं जातं. मराठी संगीत विश्वातील हे अजरामर गीत मानलं जातं. इथं मराठी गाण्यांचा कार्यक्रम समाप्त होतो. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना संतोष पवारचा नमस्कार.
1: तंत्रशिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या एसपीएम पॉलिटेक्निक कुंठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
2: एनबीए मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
1: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. एसईबीसी योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी एसपीएम पॉलिटेक्निक कुंठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
2: संपर्क 97 67 104 आणि 97 67 107 105.
0: रात्रीचे 8:42 होत आहे. सुरुवातीला काही संदेश आणि जाहिराती. ठीक पावणे 9 वाजता समाचार संध्या. हे हिंदीतले बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एफएम 103.4 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9 वाजले.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता लवकरच आपल्या सोलापूर मध्ये सुरू।
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ने बार्शी येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
0: तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 6 19 00 8484 86 1900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी बार्शी येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर।
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती आणि आता सोलापूर मध्येही तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315 156।
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर।
5: श्रोतो, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आकाशवाणी सोलापूर या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत। निवडक कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या आणि

0: आमच्या फेसबुक इन्स्टा आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.
1: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक लेकीसा जोडवे चांदीचे जावयास चांदीचा दीप विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
2: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
3: करजगीकर ज्वेलर्स वारद बोळ वारद कॉम्प्लेक्स सराफ कट्टा सोलापूर.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
1: पत्ता एमबी चव्हाण गुरुकुल लमण तांडा कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
0: श्रोतो आज रात्री 10 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम ऐकायला विसरू नका.
1: व्यसनाधीनता नैराश्य सतत आत्महत्येचे विचार येणं संशय घेणं सततची डोकेदुखी वारंवार राग येणं झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर रिमांडोम जवळ सोलापूर. मोबाईल 7083069496.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स
2: स्टाइलिश किचन ट्रॉली चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स शॉप नंबर 35 सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर कल्या प्रशाला गेट समोर पंचकट्टा सोलापूर. मोबाईल 99 22 111 725.
2: नुरवी अँड जेके असोसिएट्स तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
6: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
7: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
6: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
8: अरे गणपा परवा परवा पात्र तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळायला लागलंस की.
9: अरे वय यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
1: पाठदुखी अंगदुखी कंबरदुखी सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर हॉटेल सूर्या समोर सोलापूर. मोबाईल 93 72 14 44 34. प्रवेश प्रवेश प्रवेश
2: श्री बृहन्मठ होडगी संचलित SVCS अध्यापक विद्यालय सोलापूर इथं DED च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू. DED सोबतच आता मुक्त विद्यापीठातून BA आणि BCOM करण्याचीही संधी.
1: मराठी इंग्रजी आणि कन्नड माध्यमांकरिता DED साठी प्रवेश सुरू.
2: ऑनलाइन प्रवेश फॉर्म

0: भरणं सुरू.
1: संपर्कासाठी पत्ता: SVCS अध्यापक विद्यालय, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर.
0: मोबाईल 8608853499 किंवा 72193693.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
4: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, पुण्य श्लोक
5: नमस्कार.
4: श्रोते हो, यांच्या
5: आपण जाणताच अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून पुण्य श्लोक अहिल्यादेवी चरित्रकथनमाला आम्ही प्रसारित करत आहोत. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात प्रथम केले. नमस्कार श्रोते हो, आपण जाणताच अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही चरित्रकथनमाला आम्ही प्रसारित करत आहोत. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात प्रथम केले नी मग सांगितले असे कार्य केले. त्यांच्या करून दाखवीन या ब्रीदवाक्याला कर्तृत्वाची जोड होती. त्यांचं डोंगरा एवढं कर्तृत्व हे लोकहितासाठीच होतं ही सुद्धा एक महत्वाची बाजू. श्रोते हो, या आधीच्या चरित्रकथनमालेत आपण अहिल्याबाईंचं बालपण आणि सोलापूर विषयकचं योगदान तसेच त्यांचा राज्यकारभार आणि प्रशासकीय कारकिर्दीची माहिती घेतली होती. सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये या चरित्रकथनमालेतील अहिल्याबाईंचे महिला आणि पर्यावरण विषयक कार्य हे विचारपुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक डॉ तेजस्विनी कांबळे, ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, मी अश्विनी वाघमोडे आपलं मनपूर्वक स्वागत करते.
6: नमस्कार मॅडम.
5: मॅडम, आपल्या या संवादामध्ये सर्वप्रथम महिला सक्षमीकरणासंदर्भात मला आपल्याला विचारायला आवडेल की अहिल्याबाई होळकर यांना एक प्रगतशील प्रशासक म्हणून आपण आज ओळखतो, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये महिला हक्क आणि कल्याण हे नेमकं कशा पद्धतीनं वाढवलं?
6: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना दूरदृष्टी असलेल्या शासिका म्हणून इतिहासात मानाचे स्थान आहे. 18व्या शतकात पुरुषप्रधान समाजात एक विधवा स्त्री म्हणून त्यांनी राजकारभार सांभाळून महिला सक्षमीकरणाचा पाया घातला. त्यांनी महिलांना कुटुंब, शिक्षण, धर्मकार्य, सामाजिक सहभाग आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्थान दिलेले दिसून येते. त्यांनी महिलांसाठी अनेक शैक्षणिक आणि धार्मिक केंद्रे उभारली, जिथे महिलांना आत्मसन्मानाने ज्ञान आणि अध्यात्म शिकता येत असे. त्यांनी महिलांना केवळ धर्मकार्यापुरतेच नव्हे तर सामाजिक निर्णय प्रक्रियेतही भाग घेण्याची मुभा दिलेली आपल्याला दिसून येते. अनेक ठिकाणी त्यांनी स्त्रियांच्या सहभागाने सार्वजनिक कामे पार पाडली. त्यांनी अनेक अनिष्ट चालीरीतींचा विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये सतीप्रथा, हुंडा पद्धत आणि बालविवाह यांचा विशेष उल्लेख आपल्याला इथं करावा लागेल. सामाजिक बदलांची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केलेली आपल्याला दिसून येत. जसं की आपण म्हणालात, स्वतः आधी केले मग लोकांना सांगितले या उक्तीप्रमाणे त्या वागल्या. आपली स्वतःची मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह वयाच्या 18व्या वर्षी लावून दिला. तिचे कन्यादान स्वतः केले. यशवंत फणसे नावाच्या तरुणाने शौर्य गाजवून प्रजेला सतावणाऱ्या भिल्लांचा बंदोबस्त केला होता. त्याच्यासोबत आपले कन्येचा विवाह त्यांनी अगदी थाटामाटात लावून दिला. आणि विशेष म्हणजे हा विवाह जो होता हा आंतरजातीय विवाह होता, हे मला इथं सांगावंसं वाटतं. अहिल्याबाईंनी महिला केवळ संवेदनशील नसून सक्षम निर्णयकर्त्या असू शकतात हे समाजाला दाखवून दिलं. त्यांनी समाजात महिलांच्या गरिमा व सहभाग वाढवण्याचे जे कार्य केले ते आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या लढ्याला दिशादर्शक ठरते.
5: महिला कल्याणाची एकूणच सुरुवात जी आहे ती अहिल्याबाईंनी स्वतःपासून केली. आधी त्यांनी स्वतःला खूप बळकट केलं आणि मग नंतर या कल्याणामध्ये त्यांनी आपल्या मुलीला सुद्धा घेतलेलं. मॅडम, समाजातील विधवा म्हणा किंवा उपेक्षित ज्या महिला आहेत त्यांना आधार देण्यासाठी सुद्धा अहिल्याबाईंनी खूप प्रयत्न केले. मग या प्रयत्नांची काही उदाहरणं तुम्ही आजच्या आपल्या या संवादामध्ये आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल का?
6: हो, नक्कीच. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात समाजातील विधवा व उपेक्षित महिलांसाठी अनेक ठोस उपाययोजना केलेल्या आपल्याला दिसतात. त्या स्वतः एक विधवा असूनही त्यांनी सती जाण्याचे नकारून

0: समाजात एक आदर्श निर्माण केला. त्यांनी सतीप्रथेचा विरोध करत विधवांना जे सन्मानाने जगण्याचा अधिकार असतो तो अधिकार त्यांनी मिळवून दिला. विधवेला पुत्र नसेल तर निपुत्रिक म्हणून तिची संपत्ती जप्त होऊ नये व तिला दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला आणि तशा पद्धतीचे निवाडे केलेले देखील आपल्याला त्यांच्या कार्यात दिसून येतं. आपल्याला एक उदाहरण इथं मला सांगावंसं वाटतं की देवीचंद नावाच्या सावकाराची संपत्ती अपार होती. त्याच्या निधनानंतर ती संपत्ती जी आहे ती मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलं. मग त्यावेळेस त्यांनी ती संपत्ती इतर लोकांच्या घशात जाऊ नये व त्याच्या विधवेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आणखीन एक उदाहरण आहे जे मला इथं सांगावंसं वाटतं. एकदा एक वृद्ध महिला अहिल्यादेवींकडे आपली संपत्ती दागिने जड जवाहर व कागदपत्रे घेऊन आली. माझे नातलग यावर डोळा ठेवून आहेत, माझी संपत्ती सरकार जमा करा असे त्या म्हणू लागल्या. अहिल्यादेवीनी तिला सुचवले त्यापेक्षा आपली जी संपत्ती आहे ते दानधर्म करा, सोमनाथ जीर्णोद्धाराची वाट पाहतोय असं ते त्यांना म्हणाल्या. तुम्ही संपत्ती या कामी लावा आणि तुमचा निर्वाह प्रवास खर्च बाकी सर्व काही मी बघून घेते. अशी पुण्य करण्याची संधी देखील अहिल्यादेवींनी अनेक विधवांना दिली हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. इंदूर, महेश्वर आणि अन्य ठिकाणी त्यांनी विधवांसाठी धर्मशाळा व निवासस्थाने उभारली. या ठिकाणी महिलांना अन्न, निवारा व सुरक्षितता मिळत असे. अनेक व्यवसायांमध्ये त्यांना त्यांनी प्रशिक्षण देऊन स्वावलंबीही बनवलं, त्यांना मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे स्त्रियांना केवळ करुणेचा नाही तर कर्तृत्वाचा अधिकारही मिळाला हे मात्र नक्की.
1: म्हणजे मॅडम, विधवा आणि उपेक्षित महिलांना अहिल्याबाईंनी योग्य तो न्याय दिला आणि मग त्यातूनच त्यांना आपोआपच आधार मिळाला. तर या संदर्भामध्ये महिला ज्या कारागीर होत्या त्यांना रोजगार मिळावा म्हणून अहिल्याबाईंनी काय केलं, त्याचं व्यवस्थापन कसं केलं आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एक प्रकारे महिलांच्या कौशल्य विकासाच्या संदर्भात अहिल्याबाईंनी नेमकं काय काम केलं.
0: अहिल्याबाई होळकर यांचे शासन केवळ धार्मिक वा सामाजिक कार्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कौशल्यावर आधारित अनेक गोष्टींना भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या काळात महेश्वर हे वस्त्र निर्मितीचे केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. इथे त्यांनी महिलांसाठी हातमाग प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आणि वस्त्र निर्मिती उद्योगाला राजाश्रय दिला. याशिवाय सूतकताई, विणकाम, फळे व अन्न प्रक्रिया, धान्य साठवण, तूप व लोणी निर्मिती अशा ज्या पारंपरिक कौशल्यावर आधारित व्यवसाय होता त्यांना अहिल्यादेवींनी चालना दिलेला आपल्याला दिसून येतं. त्यांनी शासकीय निधी व सहकार्याच्या माध्यमातून महिला कारागिरांचे उत्पादन बाजारात पोहोचवले. हे सर्व करताना त्यांनी गुणवत्ता, कष्ट आणि नैतिकतेवर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या कारभारातील कौशल्य विकासाचा दृष्टिकोन हा केवळ आर्थिक लाभापुरता नव्हता तर समाजाच्या स्थैर्य व आत्मनिर्भरतेचा भाग होता. या दृष्टीने पाहता अहिल्यादेवींचा कौशल्य विकास मॉडेल आधुनिक काळातील ग्रामीण उद्योग व महिला सक्षमीकरणासाठी आदर्श ठरतो असे माझे मत आहे.
1: अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यामध्ये महिलांची एक विशिष्ट प्रकारे सुरक्षा करण्यात आली होती आणि त्यांना प्रतिष्ठा सुद्धा देण्यात आली होती. मग महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा त्यांनी कशी सुनिश्चित केली हे आपण या ठिकाणी आपल्या श्रोत्यांना जरूर सांगावं.
0: हो मॅडम, अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राज्यात महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करणे ही शासनाची मुळातच प्राथमिक जबाबदारी असल्याचे मानले. त्यांनी न्यायप्रिय आणि कठोर प्रशासनाची यंत्रणा निर्माण केली होती जिथे स्त्रियांविरुद्ध अन्याय व अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळत असे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित व सन्मानपूर्वक वावरण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोई अशा ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था असायची. त्यांनी विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आणि सतीप्रथेस विरोध केला हे तर आपण जाणताच. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांमध्येही स्त्रियांना समाविष्ट केले. महिलांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश, पूजनाचा अधिकार आणि आध्यात्मिक चर्चा करण्याची संधीही दिली. यामुळे त्या काळात महिलांचे स्थान दीन नसून दिग्दर्शक बनले. अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या राज्यात महिलांना प्रशासनात आणि संरक्षणातही संधी दिली. मला इथं सांगावंसं वाटतंय की त्यांनी महिलांपासून बनलेली एक स्वतंत्र सुरक्षा सेना तयार केली होती जी महिलेच्या आत्मरक्षणासाठी प्रेरणा देते. अहिल्याबाईंच्या राजवटीत हे सुरक्षित आणि सन्मानित वातावरण म्हणजे त्यांच्या सुशासनाची एक ओळख होती. आजच्या काळातही महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा हा दृष्टिकोन महत्वाचा ठरतोय.
1: दुर्गा भागवत यांनी अहिल्याबाई होळकर यांना माहेश्वराची महाश्वेता असं म्हटलेलं आहे. अहिल्याबाई होळकर यांनी

0: त्यांची श्री शंकरावर एक विशिष्ट श्रद्धा होती, त्यांच्या स्वभावाची एक आध्यात्मिक बैठक होती. तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अहिल्याबाईंची ही एक वैयक्तिक श्रद्धा आणि अध्यात्माची नेमकी काय भूमिका होती?
1: अहिल्याबाई यांच्या संपूर्ण जीवनाला त्यांच्या वैयक्तिक श्रद्धा आणि अध्यात्म यांची पायाभरणी लाभलेली होती. त्यांनी स्वतः वारंवार अनेक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्या तत्वज्ञानानुसार शासन चालवले. त्यांच्या दैनंदिन जीवनात भक्ती आणि सेवा या दोन्ही अंगांचा संगम होताना आपल्याला दिसतो. आध्यात्मिक विचारांमुळेच त्यांनी स्त्रियांना देह नव्हे तर आत्मा या तत्वावर आधारित सन्मान दिला. त्यांनी हे स्पष्ट केले की स्त्रीची किंमत तिच्या वैवाहिक स्थितीवर नव्हे तर तिच्या कर्म आणि आचारधर्मावर ठरते. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांचे जेव्हा त्यांनी पुनर्निर्मिती केली तर त्यावेळेस त्यांनी महिलांना त्या ठिकाणी सेवा व पूजेत सहभागी होण्याचा अधिकार दिला. त्यांच्या आध्यात्मिकतेचा प्रभाव म्हणजे त्यांनी शासनात करुणा, समता आणि नीतिमत्ता जपली. त्यांनी स्त्री पुरुष दोघांनाही ईश्वरदत्त सत्व मानले, त्यामुळे त्यांच्या निर्णयात संकुचितपणा कधीच आलेला दिसून येत नाही. त्यांचे अध्यात्म हे केवळ वैयक्तिक श्रद्धा नव्हते तर एक व्यापक मानवी मूल्यविषयक राजकीय नीती होती. त्यातून स्त्री सक्षमीकरणाला एक आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले आपल्याला दिसून येते.
0: महिला सक्षमीकरणाबरोबरच अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी पर्यावरण आणि पर्यावरणाचं संरक्षण यांचं महत्व जाणलं होतं. त्यांच्या बुद्धिमत्तेची हे एक विलक्षण अशी बाजू आहे असं मला वाटतं. अहिल्याबाईंनी संपूर्ण भारतामध्ये मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या ही त्यांची ओळख होती, पण त्यांच्या स्थापत्य कार्यातून एक पर्यावरणीय संवेदनशीलता आपल्याला दिसून येते. तर त्या संदर्भात आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकाल?
1: अहिल्याबाई होळकर यांचे स्थापत्य कार्य केवळ धार्मिक नव्हते तर त्यात पर्यावरणीय जाणीवा आणि शाश्वततेची तत्वेही समाविष्ट असलेली आपल्याला दिसून येतात. त्यांनी ज्या ठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट वा विश्रांतीगृहे बांधली तेथे नैसर्गिक संसाधनाचा संतुलित वापर केला जात असे. उदाहरणार्थ त्यांनी मंदिरे प्रामुख्याने नदीच्या तीरावरती किंवा पाण्याची सुलभता जिथे आहे तिथे बांधलेली आपल्याला दिसून येतात, ज्यामुळे त्या परिसरात जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक समन्वय वाढीस लागलेला आपल्याला दिसतोय. त्यांच्या स्थापत्यामध्ये स्थानिक दगड, माती आणि नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून अगदी पारंपरिक पद्धतीने वास्तुशास्त्राचे जे पालन असतं ते केलेलं आपल्याला दिसून येतं. बांधकाम जे होतं ते पर्यावरण पूरक होते, कारण त्यात हवेशीर दालनं, पावसाचं पाणी साठवण्याचे कुंड आणि वृक्ष लागवड यांचा समावेश असत. त्यांनी जिथे धर्मशाळा किंवा अन्नछत्रे उभारली तेथे पाणी, सावली आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात होती. त्यामुळे त्यांच्या स्थापत्य कार्यातून सामाजिक गरजा तर पूर्ण झाल्याच, परंतु पर्यावरणाचे भान देखील राखले गेले. ही जी वृत्ती आहे त्यांच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचे प्रतीक आहे असं मला वाटतं.
0: अतिशय सूक्ष्म विचार त्यांचा या एकंदरीतच कार्यात दिसून येतो. मॅडम, अहिल्याबाई होळकर यांनी नद्या आणि जंगलं यासारख्या नैसर्गिक संसाधनांचं सुद्धा जतन करण्याचं काम केलं, तर या संदर्भात त्यांनी नेमकी कोणती पावलं उचलली होती?
1: हो, त्यांनी जतन आणि संवर्धनाचं काम खूप केलेलं आहे नद्या आणि जंगलांच्या संदर्भात. आपल्या राज्याभोवती असलेल्या नद्या, जलस्रोत आणि जंगलांचे जतन संवर्धन करण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राज्याभोवती असलेल्या नद्या, जलस्रोत आणि जंगलांचे जतन संवर्धन करण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचललेली आपल्याला दिसून येतात. त्यांनी नद्यांची शुद्धता राखण्यासाठी घाट उभारले आणि त्यांच्या परिसरात साफसफाई व नियमित देखभाल राहील या पद्धतीचे आदेश जे आहेत ते सर्वांना दिलेले दिसून येतात. नद्यांच्या तीरावरील प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी मंदिराचे ठिकाण योग्य रीतीने, योग्य पद्धतीने निश्चित केले आणि कचरा व्यवस्थापनावरती त्यांनी भर दिला. महेश्वर, वाराणसी, त्र्यंबकेश्वर, रामेश्वरम अशा अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांनी नद्यांजवळ घाट, कुंड आणि पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधल्या. त्यांनी नद्यांची जी ओळख आहे ती जीवरेषा म्हणून निर्माण केली, हे इथं मला अधोरेखित करावंसं वाटतंय. जंगलाबाबतही त्यांनी स्थानिक वनसंपदेचा शहाणपणाने वापर करावा असा आग्रह धरलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी इमारतींसाठी स्थानिक दगड व मातीचा वापर केला. जेव्हा अगदीच वृक्षतोड अपरिहार्य असेल त्यावेळेस त्यांनी पुन्हा वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले. ही धोरण जी आहे ही पर्यावरण व इतर संसाधनाचे विवेकपूर्ण व्यवस्थापन करण्याचं एक आदर्श उदाहरण आहेत असं माझं मत आहे.
0: अहिल्याबाईंनी विहिरी, टाक्या, रस्ते, नदीघाट, धर्मशाळा या स्वरूपामध्ये सार्वजनिक पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या. शाश्वत विकासाच्या संदर्भात त्यांनी या कामाला कसा हातभार लावला?

0: अहिल्याबाई होळकर यांच्या सार्वजनिक पायाभूत सोयीसुविधा म्हणजे शाश्वत विकासाची मूर्त प्रतिमा आहे. त्यांच्या काळात त्यांनी उभारलेल्या विहिरी, जलकुंड, घाट, पाणपोई व रस्ते हे समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करतानाच पर्यावरणीय समतोल राखणारे होते. त्यांनी ज्या विहिरी बांधल्या, त्या बाजूने टाक्या बांधल्या, त्याच्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्याची कार्यक्षमता होती, ज्यामुळे काय झालं की भूजल पातळी वाढीस मदत झाली. अनेक गावात त्यांनी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या, ज्या आजही कार्यरत आहेत. त्यांनी जलप्रबंधनाला धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्व दिले. रस्ते हे वृक्षांची कत्तल न करता व नैसर्गिक उतारानुसार त्यांनी त्यांचं बांधणी जी आहे रस्त्यांची केलेली आपल्याला दिसून येते, ज्यामुळे काय झालं की भूक्षय व पूर नियंत्रण यासाठी मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या कामामध्ये स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा वापर आणि दीर्घकालीन उपयोगाची दृष्टी आहे ती मात्र दिसून येते. त्यांनी ज्या परिसरात धर्मशाळा किंवा अन्नछत्रे बांधली त्या ठिकाणी पाणी, सावली व स्वच्छतेची पूर्तता केली. हे आरोग्यदायी जीवनशैलीस पूरक ठरते, जे शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. या सर्व कृतींमुळे अहिल्याबाईंचे कार्य सामाजिक न्याय, अधिक पर्यावरणीय समतोल या संकल्पनेचे उदाहरण ठरते.
1: आपल्या या संवादामध्ये मला आपल्याला इथे हे विचारायला आवडेल, अहिल्याबाईंनी आपल्या प्रांतामध्ये शहरी नियोजन आणि सामुदायिक संसाधनांबद्दल अहिल्याबाईंचा एक दृष्टिकोन जो होता, त्या दृष्टिकोनातून विशेषत निसर्गाच्या संबंधात आपण आज कोणते धडे घेऊ शकतो.
0: यांचे शहरी नियोजन हे सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय समतोलावर आधारित होते. त्यांनी उभारलेल्या शहरांमध्ये पाणी व्यवस्थापन, उघडी जागा किंवा सार्वजनिक सोयी सुविधा आणि धार्मिक स्थळे यांचा एक खूप चांगला समतोल जो आहे तो बघायला मिळतो. याच्यामध्ये विशेषतः महेश्वरचे उदाहरण पाहिले तर तिथे जलस्रोतांच्या जवळ घाट, कुंड, मंदिर आणि राहण्याच्या सुविधा शिस्तबद्ध रचनेमध्ये बांधल्या गेलेल्या होत्या. त्यांनी समुदाय हाच संसाधन व्यवस्थापनेचा केंद्रबिंदू आहे या विचारावर ज्या पायाभूत सोयी सुविधा होत्या त्या उभारल्या होत्या. लोकांना पाण्याचा वापर, स्वच्छता, वृक्षांची काळजी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या देखभालीबाबत त्यांनी जबाबदार ठरवले. त्यांच्या बांधकामांमध्ये नैसर्गिक उतार, वाऱ्याचा झोत व सूर्यप्रकाश यांचा विचार होत असे. त्यांनी आजच्या या जो आपण क्लायमेट स्मार्ट प्लॅनिंग म्हणतो ना, तो जो मॉडेल आहे तो त्यांनी त्यांच्या काळातच राबवला. आपण त्यांच्या कार्यातून शिकू शकतो की शाश्वत शहरी विकासासाठी केवळ इमारतींचा विस्तार नव्हे तर नैसर्गिक संसाधनांचे जतन, समुदायाची जी सहभागिता आहे ती आणि दीर्घकालीन विचार हा इथे महत्वाचा आहे. त्यांच्या शहर नियोजनात माणूस, निसर्ग आणि संस्कृती या तिन्हींचा सुंदर असा समन्वय पाहायला मिळतो.
1: मॅडम, आज आपण पर्यावरण शाश्वततेसाठी खूप प्रयत्न करतो, मग सध्याच्या या प्रयत्नांना अहिल्याबाईंनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण केलेल्या त्यांच्या कृती कशा पद्धतीनं प्रेरणा देतात?
0: आजच्या काळात पर्यावरणीय शाश्वततेच्या प्रयत्नांमध्ये जे मूलभूत तत्व महत्वाचे ठरते, जसे की लोकसहभाग, स्थानिक संसाधनाचा योग्य वापर आणि दीर्घकालीन दृष्टी, मी आधीही मांडलंय, तेच जे आहे सर्व आपल्याला अहिल्याबाईंच्या कार्यातून स्पष्टपणे दिसतात. त्यांनी स्थानिक समाजाच्या गरजा समजवून घेत त्यांची पूर्तता करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना केल्या. त्यांच्या कार्यातून आपल्याला अनेक प्रेरणा मिळतात की त्यांनी विकासासाठी जे काही पाऊल उचललं याच्यातून पर्यावरणाची काही हानी होणार नाही ना याची सदैव काळजी त्यांनी घेतली. याची जबाबदारी केवळ त्यांनी स्वतःची किंवा शासनकर्त्याची आहे असं कधीच मानलं नाही, तर शासन आणि समाज या दोघांचीही जबाबदारी आहे हे असं त्यांनी ठरवून दिलं आणि तशी शिस्त आपल्या प्रजेला लावली. जसे घाट, विहीर, टाक्या, वृक्ष लागवड किंवा जलसंधारण हे कार्य करत असताना त्यांनी जनतेला देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. जसे आजचं सरकार आणि नागरिक स्वच्छता असेल, जलसंवर्धन असेल व हरितक्षेत्र विकासावर भर देणं असेल याच्यासाठी या दोघांनीही एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे हे आपल्याला अहिल्यादेवींच्या कार्यातून कळून येतं आणि ते आपण तशा पद्धतीने पुढे घेऊन गेलं पाहिजे. जल, जंगल, जमीन यासोबतच त्यांनी पाळीव प्राणी व जी वन्य जनावरं होती तसंच जलचर असतील, पक्षी असतील या सर्वांना नियोजनात स्थान दिलं होतं हे इथं महत्वाचं. उदाहरण सांगायचं झालं तर त्यांनी तळी होती किंवा नदी होती त्यामध्ये जे जलचर होते त्यांच्यासाठी खाद्य म्हणून पिठाच्या गोळ्यात म्हणजे टाकायला लावत होत्या. त्यासोबत त्यांनी काय केलं होतं की जंगलांमध्ये जनावरांसाठी तलाव बांधले होते. पाखरं होती त्या पाखरांसाठी शेतामधली जमिनीच किंवा शेते काही प्रमाणात त्याचा जो हिस्सा

0: आहे तो त्यांनी राखून ठेवायला सांगितला होता. असे अनेक उदाहरणं यातून आपल्याला बघायला मिळतात. मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा त्यांनी जमिनी दिल्या त्यासाठी एक 9-11 कायदा त्यांनी लागू केला, ज्याला 9-11 कानून असं म्हणूनही ओळखलं जातं. जी जमीन दिली जाईल त्यावर त्या शेतकऱ्याने फळझाडांची लागवड करावी आणि त्यातली 9 झाडांचे उत्पन्न त्याच्या स्वतःच्या चरितार्थासाठी ठेवून बाकीची 11 झाडांचे उत्पन्न सरकार जमा करावे असा त्यांनी हा कायदा केला होता. जी इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील त्यांनी काय केलं होतं की कमीत कमी 5 झाडं तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावली पाहिजेत आणि ती झाडे देखील कोणती असावी याचा देखील एक नियम होता बरं का. याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर तसंच कवट, आंबा ही जमिनीत खोलवर जाऊन पाणी धरून ठेवणारी अशी वृक्ष आहेत आणि तसेच या वृक्षांमुळे काय होतं की हवेतला ओलावा टिकून राहतो तर अशी झाडे त्यांनी निवडली. रस्त्याच्या कडेला पडीक मोकळ्या जमिनीवर सुद्धा त्यांनी अशा वृक्षांची लागवड केलेली त्यांच्या काळामध्ये दिसून येते. त्यांच्या राज्यामध्ये वृक्षतोडीची बंदी त्यांनी केली होती. यामुळे काय झालं की एक चांगला संदेश जो आहे तो समाजामध्ये निर्माण झालेला दिसतो. जर आपण विचार केला तर सध्याची जी पर्यावरण चळवळ सुरू आहे याची एक प्रेरणा जी आहे ते अहिल्या देवी होळकरांच्या कार्यातून आपल्याला मिळते आणि त्या प्रेरणेनुसार जर ही पर्यावरण चळवळ पुढे घेऊन गेलो आपण तर खूप चांगल्या पद्धतीने याबाबतीत कार्य होईल.
1: एकंदरीतच अहिल्याबाई होळकर यांचं महिला सक्षमीकरणासंदर्भातलं काम आणि पर्यावरण संरक्षणासंदर्भातलं काम हे अतिशय उल्लेखनीय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 300 वर्षापूर्वीच्या एक उत्तम अशा प्रशासक म्हणून अहिल्याबाईंची प्रतिमा आज आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येते. मॅडम, या संवादाच्या शेवटी युवा पिढी आणि महिलांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून कोणता संदेश घेणं हे आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं.
0: मॅडम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जे जीवन आहे ते सृजन, संवेदनशीलता आणि शौर्य यांचा अद्वितीय संगम आहे. आजच्या युवा पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. सर्वप्रथम अहिल्याबाईंच्या जीवनातून आपल्या समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची जी दृढ इच्छाशक्ती आहे किंवा प्रामाणिक प्रशासन आणि सामाजिक बांधिलकी या गुणांचा प्रभाव जो आहे तो महत्वाचा ठरतो. आणि ही जी युवा पिढी आहे त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्यातून जे सामाजिक भान आहे किंवा नैतिक नेतृत्व आहे किंवा समाजासाठी काम करण्याची जी काही जबाबदारी आहे ती सकारात्मकतेने स्वीकारावी किंवा आपण या समाजाचा भाग आहे तर या समाजाच्या विकासासाठी आपण देखील हातभार लावावा ही जी जाणीव आहे ही तरुणांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि याच पद्धतीने आधुनिकता आणि नवीन मूल्य या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून आपलं जीवनाचं जे मार्गक्रमण आहे हे तरुणांनी करणं आवश्यक आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने 300 वर्षापूर्वी परिस्थिती होती त्यापेक्षा सध्याची परिस्थिती थोडी बदललेली आहे. तरीसुद्धा आजही समाजामध्ये स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. काही समस्यांचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे स्त्रियांच्या बाबतीत. त्या काळामध्ये राहून अहिल्यादेवी होळकर जर स्वतः पुढे येऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर सध्याच्या स्त्रियांनी देखील असे प्रयत्न करणं अपेक्षित आहे. या स्त्रियांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करणं, स्वतःच्या अडचणींवर मात करणं आणि आपल्या ज्या सख्या आहेत त्या सख्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करणं हे तो महत्वाचं ठरतं.
1: मॅडम, खूपच सूक्ष्म माहिती आपण दिली. आज आपण पुण्यश्लोक अहिल्या देवी या चरित्र कथन मालेमध्ये अहिल्या देवींचे महिला आणि पर्यावरण विषयकचं कार्य आपण आपल्या श्रोत्यांना माहिती करून दिलं त्यासाठी मी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
2: श्रोतेहो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त चरित्रकथन मालिका अहिल्याबाईंचे महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण कार्य याविषयी प्राध्यापिका डॉ तेजस्विनी कांबळे यांची अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचं सहक्ष

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. रात्रीचे 10 वाजले. आता प्रसारित करत आहोत हॅलो आपली पसंत.

श्रोते हो नमस्कार. हॅलो, आपकी पसंद कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत ज्या श्रोत्यांनी आम्हाला फोन केला, त्यांच्या आवडीची गाणी कळवली, त्यांच्याशी साधलेल्या संवादासह सादर आहे आजचा हॅलो आपकी पसंद.

0: हेलो, आपकी बसंत कार्यक्रम।
1: नमस्ते सर।
0: नमस्कार, कौन बोलता है?
1: इब्राहिम शेख बोल सर।
0: बोला इब्राहिम।
1: हाँ, मेरे को गाना सुनने का सर।
0: कौन सा गाना है? कैसे?
1: आज ईद आहे ना, बकरीद का।
0: हो, बकरीद आहे आणि तुम्हाला, तुमच्या सर्व परिवाराला, आपल्या असंख्य श्रोत्यांना बकरीदच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला गाणं कोणतं ऐकायचंय?
1: इतिहास म्हणजे ते ईद के दिन गले मिलाज।
0: आनंद बक्षी यांचं हे गीत आहे।
1: आनंद बक्षी संगीत गीतकार आहे, लक्ष्मीकांत आहे संगीतकार आहे।
0: हो हो हो।
1: धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, राकेश जोशी ने बघा सर।
0: हो, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी हे गायलेलं गीत आहे।
1: गायलेलं गीत आहे सर।
0: बाकी इब्राहिमजी, आकाशवाणीच्या कार्यक्रमांबद्दल काय सांगाल?
1: आपले कार्यक्रम सगळे ऐकतो सर मी। सकाळी 6 वाजतापर्यंत, संध्याकाळी 11 पर्यंत रेडिओ चालू, मोबाईल चालू असतो सर। हा, ते गीत गाता हूं मैं। अजून काय, ते नवीन नवीन 2-3 प्रोग्राम बदल झाले ना।
0: हो, कसे वाटतात गीत गाता हूं कार्यक्रम कसा आहे?
1: हा, चांगला की सर, राजेंद्र मान साहेब बोलत होते।
0: हो
1: हो, गीत गात असेल।
0: हो, नक्कीच ऐकत रहा जुन्या गाण्यांसाठी। गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं,
1: हा
0: एक कार्यक्रम आहे। गुलदस्ता नावाचा देखील कार्यक्रम आहे। ऐकूया इब्राहिम शेख जी, तुमच्या आवडीचं मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं छान संगीत। धन्यवाद
1: धन्यवाद सर।

0: हा नमस्कार सर.
1: नमस्कार, कोण बोलताय?
0: मी गुरुनाथ निंगप्पा गायकवाड बोलतो सर. मी बोलतो आंबेडकर नगर रमापती चौकातून बोलतो.
1: खूप खूप स्वागत आहे गुरुनाथजी कार्यक्रमामध्ये. कोणतं गाणं ऐकायचं?
0: मला गंगा जमुना मधलं गाणं ऐकायचं होतं. मंडळीचं निधन झालं परवा.
1: बर बर, कसं काय हो?
0: हा जरा आजारी होते. गंगा जमुना मधलं गाणं ऐकायचं होतं.
1: त्यांच्यासाठी कोणतं गाणं?
0: डोआम सोका जोरा बिछड गया. कुमार पोलिसांनी जेलमध्ये नेल्यानंतर ते दृश्य आहे ते वाईट वाटतं म्हणून त्या गाण्या आधारित मी तुम्हाला हे सांगितलं.
1: हो, गंगा जमुना या चित्रपटातलं हे गाणं आहे. शकील बदायुनी यांची ही गीतरचना आणि नौशाद यांनी संगीत दिलेलं आहे.
0: सर,
1: 1961 तसा हा चित्रपट आहे.
0: हो सर.
1: बाकी सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असाल?
0: हो सर, मी सकाळपासून ऐकतो. सकाळीपासून वंदे मातरम पासून

0: रिटायर माणूस आहे, महापालिकेत तुटत होती कामाला रिटायर झालो. मला सगळेच कार्यक्रम आवडतात सर, बदल करण्याची गरज नाही. कार्यक्रम सगळेच चांगले आहेत, कार्यक्रम चांगले.
1: नक्कीच ऐकूया गुरुनाथजी तुमच्या आणि तुमच्या सर्वांच्या आवडीचं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे छानसं गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो, आपकी पसंद कार्यक्रम।
1: नमस्कार दादा।
0: नमस्कार, कोण बोलता है?
1: मी तांबोळे तालुका मोहोळीतून संतोष कुमार बोलतो दादा।
0: स्वागत आहे संतोषजी कार्यक्रमामध्ये।
1: धन्यवाद दादा, बऱ्याच दिवसानंतर फोन लागला आणि आपल्याशी बऱ्याच दिवसानंतर संभाषण होत आहे दादा।
0: हो, खूप दिवसांनंतर तुमचा कॉल ऐकायला मिळतोय। नाही तर हॅलोच्या कार्यक्रमामध्ये पहिलेसारखं तुमचं येणं आता दिसत नाही।
1: हो दादा, बाकीच्या श्रोत्यांना चान्स मिळाला पाहिजे। आपण काय म्हणजे कार्यक्रम ऐकतो त्याचा विषय नाही, बाकीच्या श्रोत्यांना चान्स नवीन श्रोत्यांना मिळालं पाहिजे।
0: खरंय संतोषजी, आज गाणं कोणतं ऐकायचं संतोषजी?
1: आज गाणं बेटा चित्रपटातलं गीत आहे का दादा, सजनी सजनी मै तेरा तू मेरी दुनिया से क्या लेना।
0: बर बर बर, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं।
1: हो दादा, आणि आपलं निवेदन, आपला आवाज खूप छान असतो। मी दररोज सकाळी आपली सुरुवात माझी आकाशवाणीच्या कार्यक्रमाला होती, सोलापूर दिनांक असू द्या, भक्ती संगीत असू द्या, रात्री बंद होईपर्यंत रेडिओ चालू असते आपला।
0: हो, आणि तुमच्या प्रतिक्रियाही असतात काही कार्यक्रमांमध्ये, प्रतिबिंब असेल किंवा सोहतराणी सारखा कार्यक्रम असेल, गुजारिश सारखा कार्यक्रम असेल, त्यामध्ये तुम्ही सहभागी होता।
1: प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी हो वाटतं, बरं, शेतातले कामामुळे काय थोडं जमत नाही, त्यामुळे कार्यक्रम चांगलं होत नाही।
0: हो, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये कोणती पिकं घेतली?

0: किंवा खरीपाची तयारी चालू आहे का आता?
1: हो दादा, पावसाची वाट बघतोय आता सध्या. पाऊस येणार, आता सध्या ऊस आहे आणि मक्काची पेरणी करायसाठी थांबलो तर पावसाची वाट बघतोय.
0: डेअरीचा व्यवसाय ही खूप जोरात चालतो?
1: हो भरपूर आहे डेअरी, भरपूर आहे त्या संघ.
0: तुमच्याकडे आहेत दुभती जनावरं?
1: हो, एक गाय आहे जर्सी आणि मैस एक आहे. शेळे आहेत?
0: हो.
1: शेळी पालन मी थोडं आहे.
0: दुधाचं संकलन किती होतंय मग?
1: दूध थोडं आहे, आता म्हणजे 20 लिटर जाते.
0: आणि उन्हाळा आहे त्यामध्ये थोडस कमीच येणार?
1: हा, उन्हाळ्यामुळे थोडं जास्त टेम्परेचर मध्ये 44-44 होतं आपल्या जिल्ह्यात. बऱ्याच दिवसानंतर खूप आनंद झालाय, फोन लागलाय.
0: हो, तुमचा आनंद आपण द्विगुणित करूया. आणि तुमच्या आवडीचं बेटा या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया.

0: सर मी केसरगावावरून हनुमंत बनसेटे बोलतो.
1: बोला हनुमंतजी, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
0: आज आम्हाला एक हिंदी गाणं ऐकायचं होतं सर.
1: कोणतं गाणं ऐकायचंय?
0: मैने प्यार किया पिक्चर मधलं मैने प्यार किया हे गाणं ऐकायचं होतं सर.
1: टायटल सॉन्ग?
0: हा,
1: मैने
0: प्यार गाणं आहे सर. हा, मैने प्यार किया पिक्चर मधलं.
1: भाग्य चित्रपट आणि सलमान खान यांचा हा चित्रपट.
0: हा हा हा हा, बरोबर आहे सर, बरोबर आहे.
1: काय सांगाल, बघितलाय चित्रपट?
0: नाही दिवस झालं सर बघू नका. थोडंफार आठवडी गेले. आता हे शेती करतो सर, शेताकडे जातो.
1: कोणतं पीक आहे शेतात
0: आता सध्या? काय नाही, आता नांगर मारून वगैरे आता पेरणीची तयारी करून ठेवलेली आहे सर.
1: बर, पाण्याची व्यवस्था?
0: पाणीची नाही, कोरडं हवं आहे सर शेत.
1: हो, म्हणजे आता खरीपाच्या तयारीला लागला असेल मग आता.
0: हो हो, खरीपाच्या आता सोयाबीनच्या पेरणीच्या तयारीची तयारी करून ठेवलं लागलं बघा सर.
1: हो, सोयाबीनचं वाण वगैरे कोणतं निवडलंय का? निवडायचं आहे आणखी?
0: अजून निवडायचं आहे सर. यावर्षी नवीन व्हरायटी कोणतं येते ते जरा बाजारात बघून तयारी करावं लागतं सर.
1: कमी पाण्यामध्ये येणारा आणि पाण्याचा ताण सहन करणार वाण तुम्ही निवडायला पाहिजे. कार्यक्रम ऐकत असाल?
0: हो हो, दररोज ऐकतो सर. ते दररोज आम्ही सोलापूर दिनांक ऐकतो. हॅलो, आपके पसंद आहे हे सगळं आपले रेडिओच आपलं मोबाईलवर सगळं दररोज आपलं चालूच राहतं बघा. काम करायचे पर्यंत तसंच काम हेडफोन लावून ऐकत. आपण कोण बोलतोय सर?
1: नितीन बनसोडे बोलतोय.
0: हा नितीन बनसोडे, बाबर लई दिवसाने भेट झालं साहेब. राजेंद्र कुमार साहेबांचं काय भेट झालतंय काहीतरी 2-3 महिन्याच्या पूर्वी. तुमच्या सांग आज झालं बघा. आणि आमचे दोन मित्र आहेत, भारत सिंग राजपूत माजी तंटामुक्त अध्यक्ष, बाबासाहेबजी डांगे, शंकर सिंग राजपूत.
1: बर,
0: हे सगळ्यातले रेडिओ प्रेमी बघा सर. सगळ्याजवळ रेडिओ आहे, सगळं त्यांनी

0: ऐकत बघा.
1: नक्कीच ऐकूया तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व मित्रांसाठी एसपी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मैने प्यार किया या चित्रपटातलं हे टायटल सॉन्ग. धन्यवाद.
0: नमस्कार सर.

0: मी कादर्या नामदार बोलतो सर.
1: बोला कादरजी.
0: आपलं गाणं पाहिलं सर.
1: कोणतं गाणं ऐकायचंय?
0: तिरंगा मधलं.
1: तिरंगा चित्रपटातलं?
0: हो, नाना पाटेकर आहे बघा.
1: हो, नाना पाटेकर यांचा अतिशय गाजलेला असा हा चित्रपट. त्यातलं कोणतं?
0: किमा तिरंगा हे गाणं आहे बघा ते सर.
1: टायटल सॉन्ग?
0: हा टायटल सॉन्ग सर.
1: बघितलाय का हो चित्रपट?
0: हा बघितलं सर.
1: काय सांगाल चित्रपटाविषयी?
0: खूप चांगलं सर, आवडत. नाना पाटेकर आवडतात सर मला.
1: नाना पाटेकर यांचे फॅन वाटताय?
0: हो, एक नंबर सर. चांगली भूमिका, चांगलं आणि त्याचं गाणं ते म्हणले ना देशवरचं ते गाणं ते आवडलं सर मला.
1: राजकुमार आणि नाना पाटेकर यांची जोडी या चित्रपटामध्ये आहे आणि 1993 हा ऍक्शन ड्रामा स्वरूपातला हा चित्रपट.
0: बरोबर नाही सर ते. हो,
1: चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी एका इन्स्पेक्टरची भूमिका बजावलेली आहे आणि राजकुमार यांनी ब्रिगेडियर यांची भूमिका या चित्रपटामध्ये बजावलेली. आपले अनेक सारे मराठमोळे कलाकार देखील या चित्रपटामध्ये आहेत. वर्षा उजगावकर असतील, ममता कुलकर्णी असतील,
0: बरोबर सर.
1: दीपक शिर्के देखील या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गाजली त्यांची भूमिका देखील, गेंडा स्वामी नावाची.
0: गाजले.
1: बाकी कादरजी काय करताय तुम्ही?

0: चाललं सर.
1: आता सध्याला तर उन्हाळा आहे, खरीपाची तयारी सुरू असेल मग.
0: हो चालू ना सर.
1: कोणत्या पिकाचं नियोजन करताय आता?
0: उडीद मी थोडं घालत आहे सर.
1: उडीद?
0: हा उडीद आहे, ऊस आहे थोडं.
1: म्हणजे ऊस आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था आहे तुमच्याकडं?
0: आहे ना सर, नदीच पाण्या ना.
1: उडीदाची तयारी करता तर चांगलं वाण निवडा.
0: हो हो ते सर.
1: कारण काय होतंय की दुकानदारांनी सांगितलं म्हणून आपण घेतलं असं नको. जे वाण आपण घेतोय ते आधी विचारून घ्या. आधीच्या शेतकऱ्यांना विचारा की जे वर्षानुवर्ष ते वाण वापरताय. किंवा सध्याला चांगली ट्रिक आहे की तुम्ही गुगलला विचारा, नाहीतर आता मोबाईलमध्ये एक ऑप्शन आहे आपल्याकडे चॅट जीपीटी नावाचं.
0: हो
1: त्याच्यामध्ये देखील तुम्ही त्या वाणाचं नाव टाकलं तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
0: सर मिळते बरोबर ना. बर सर, ते गाणं नाव सांगू का सर?
1: बर, तुमच्या मित्रांनाही हे गाणं ऐकायचंय.
0: हो श्रीकांत पाटील, त्याला पकोळे, माधव तळे,
1: बर
0: श्रीधर तळे, बरा पकोळे सर.
1: नक्कीच ऐकूया तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व मित्रांसाठी मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांनी गायलेलं तिरंगा या चित्रपटातलं हे छानसं गीत.
2: ये शान तिरंगा है, ये शान तिरंगा.

0: हॅलो, आपकी पसंद कार्यक्रम.
1: मी कविता सुभाष मुंगटे बोलते, कामतीवरनं.
0: बोला कविताताई.
1: तुम्ही कोण बोलता दादा?
0: मी नितीन बनसोडे बोलतोय.
1: हा, तुमचा आवाज छान आहे बघा दादा, सगळेच निवेदनचा.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: मला 6 महिन्यातून माझा फोन लागलाय दादा.
0: हो, आनंद दिसतोय तुमचा.
1: नाही, सारखं मंगळवारी बुधवारी प्रयत्न करते, आज फोन लागलाय बघा. तुमचे सगळे कार्यक्रम ऐकते मी दादा, तुमच्या कार्यक्रम नुसार ना माझे काम होते, मला टाइम बघावं लागत नाही, मला किती वाजलेत.
0: हो, आणि अगदी रेडिओची ती खासियतच आहे की वेळोवेळी आपण वेळही सांगत असतो, त्यामुळे वेळही कळत राहते.
1: वेळ सांगायच्या अगोदर कळतात. आता 8:15 वाजलेत, आता 8 वाजलेत, 7:30 वाजलेत, आणि माझ्या देवपूजेचा टायमिंग आणि भक्ती जाण्याचा टायमिंग एकच असतो दादा.
0: बर बर बर.
1: हा, मला लय आनंद झालाय तसं बोलायचं, कमी करत एवढा हे झालंय ना, 6 महिन्यातून फोन लागलाय माझा.
0: नक्की नक्की, आज तुमच्याशी संवादही साधतोय आणि तुमच्या आवडीचं गाणंही आपण नक्की ऐकणार आहोत.
1: माझी नात आली आहे उन्हाळ्या सुट्टीला, मग ती सारखी जरा उन्हात येते, मग तिच्याही म्हणते उन्हात जाऊ नको, उन्हात जाऊ नको, काळी व्हा लागली. मग ती पुन्हा किलो रूप की राणी, गोरा रंग काला न हो जाय.
0: अमिताभ बच्चन आणि सहकाऱ्यांवरती चित्रित झालेलं गाणं आहे.
1: आणि आशा भोसलेनी म्हणलेलं आहे. आशा भोसलेचा आवाज खूप आवडतोय. आशा भोसले गेल्यावर इतकं वैतरलं ना दादा की बास.
0: आणि जरी त्या आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांची संख्या गाणी आहेत आणि त्या गाण्यांमधून त्या नेहमी जिवंत राहणार आहे, त्यांचा आवाज मात्र नेहमी जिवंत राहणार आहे. बाकी तुम्ही काय करताय?
1: मी पापड्या कुरड्या शेवाया करते बघा दादा घरी.
0: बर.
1: हा, माझा व्यवसाय आहे, तुमच्या रेडिओने चालू करून दिलाय मला.
0: अरे वा वा वा, कसं काय आम्हाला ऐकायला आवडेल, रेडिओने कशी मदत केली?
1: वनिता मंडळ आणि आपल्या बचत गटाच्या सगळ्या माहिती सांगतात ना तुम्ही. व्यवसाय चालू करा. मग त्याच्या माझी पण खूप दिवसापासून इच्छा होती. मी ही रेडिओ सारखं ऐकून ऐकून हे पण केलंय, चालूच केलंय.
0: तुम्ही जे घरगुती आता जे तुमचे उत्पादन आहेत, कुरडई असेल, पापड असतील तुमचे, ते तुम्हाला ऑर्डर प्रमाणे तुम्ही तयार करताय की तयार करून त्याचं पॅकेजिंग करून तुम्ही दुकानांना सप्लाय करताय, कसं झालंय?
1: नाही, तयार करते मी. घरीतलं गावातलंच भरपूर गिरायक आहे, मालच पुरी नाही, रोज करते, रोज 3-3 आयटम करते. 11 वाजल्यापासून पुढे मग शेवाय चालू करते.
0: अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. चला, तुमच्या व्यवसायासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही जे गाणं कळवलंय ते गाणं आपण नक्की ऐकूया.
1: माझ्या दोन मुलींची पण नाव घेते सर.
0: हा,
1: श्रेया, सुषमा आणि पावली.
0: नक्कीच, तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व परिवारासाठी आपण ऐकूया अमिताभ बच्चन आणि सहकाऱ्यांवरती चित्रित झालेलं, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे छानसं गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो।
0: आपकी
1: नमस्कार
0: पसंद कार्यक्रम स्वागत
1: सर, मी दत्ता कदम बोलतो, बामदेवाडी आहे।
0: आहे। दत्ता जी,
1: हो
0: काय सांगाल आमच्या
1: नमस्कार।
0: कार्यक्रमांविषयी?
1: आता सुनेतरांना सर गैरसोमवारी ऐकतो, तुम्ही खूप सुंदर असा कार्यक्रम सादर करता आणि भाग पण घेतो त्याच्यामध्ये।

0: कारण थोडे प्रश्न थोडे अवघड असतात, पण आम्हाला उत्सुक असते ना त्या कार्यक्रमाचे, कधी पण कार्यक्रम चालू होतो कधी.
1: दत्ताजी, आता तुम्ही सुनोतो राणेचा विषय काढलाय म्हणून तुम्हाला विचारायला आवडेल. असंख्य श्रोते आहेत की जे सुनोतो राणेसाठी SMS करतात, पण त्यांचे SMS काही वेळा उशिरा पोहोचतात. तुमचे SMS वेळेत पोहोचतात दरवेळेस, काय करता हो तुम्ही? पाठवता कसं, म्हणजे आधी त्याची तयारी करून ठेवलेली असते का?
0: हो हो, असं सर काय करतं की मी सर माझं नाव आणि गावाला नाव पुढे असं त्याला दोन टाईप करून ठेवतो, लगेच पद्धती उत्तर घेऊन त्याला टाकून सेंड करतो लगेच. माझी तयारी असते आधी करून ठेवली ती सर.
1: हो, म्हणूनच तुमची उत्तर लवकर आमच्यापर्यंत येतात. दत्ताजी, आज गाणं कोणतं ऐकायचंय?
0: आज तर मला दिलवाले या चित्रपट गाणं ऐकायचं होतं.
1: कोणतं?
0: कितना हसीना चेहरा कितनी प्यारी आंखें.
1: अरे वा, अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलेलं.
0: हो सर, हो, कारण चित्रपट मला खूप आवडतो आणि आई मात्र माझा आवडता हिरो आहे.
1: छान गाणं कळवलंय. 90 दशकातला हा अतिशय सक्सेसफुल असा हा चित्रपट.
0: हो सर, हो, बरोबर आहे, कारण चित्रपट त्यांचे सगळे चित्रपट पाहिले त्यांचे. अजिनय खूप सुंदर असा अजिनय त्यांचा, अजिनयांचा मला खूपच आवडतो. मी लहानपणापासून बघतो त्यांचे पिक्चर.
1: म्हणजे अजय देवगण यांचे फॅन आहात तुम्ही?
0: हो, त्यांमध्ये जास्त त्यांचा जो भागपणा स्टाईल जाणवायची स्टाईल मला ते खूप आवडते.
1: नक्कीच, आता त्या चित्रपटाला जवळपास 30 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत.
0: हो सर, कारण देखील हो सर, कारण टीव्हीवर जर आला तर मी आधी आवर्जून बघत बसतो सर हा चित्रपटाला.
1: नक्कीच, आजही त्या चित्रपटाची क्रेज आहे, गाण्यांची क्रेज आहे, आणि आजही ती लाईफस्टाईल जी होती त्या काळातली अनेक जण फॉलो करतात आजही.
0: अजून सर तुम्हाला अजिनय आवडतो, कुठला पिक्चर आला असो सिनेमा असो, खूपच प्रत्येक चित्रपट त्यांनी अतिशय सुंदर अशी कामगिरी केली आहे त्यांनी.
1: खरंय खरंय. ऐकूया दत्ताजी आपण तुमच्या आवडीचं दिलवाले या चित्रपटातलं हे छानसं गीत ऐकूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

श्रोतेहो, हा होता आजचा हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. मी नितीन बनसोडे आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

शोधो एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजता सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतात.